श्रोतो सुप्रभात. FM 90 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 21 भाद्रपद शके 1948 अर्थात 12 सप्टेंबर 2026. श्रोतो, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

श्रोतापण सुमन कल्याणपूर यांच्या आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 6 वाजतायत. श्रोता सहक्षेप करत आहोत हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

सचिदानंद गाडगीळ यांनी सहकाऱ्यांनी सादर केलं नवग्रह स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भूपाळी, रचना आहे सुरेश भट यांची, तर संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: श्रोते, आता आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भूपाळी आपण ऐकलीत. रचना होती सुरेश भट यांची, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ग. दि. माडगूळकर यांची भक्तिगीत रचना सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीत सुधीर फडके यांचंच.
1: माती पाणी उजेड वारा तूच मिसळशील.

क्षेत्रात पण सुधीर फडके यांच्या सुरातील ग दि माडगूळकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्णत सुधीर फडके यांचं मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदाच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरातील संत नामदेव महाराजांची भक्तिगीत रचना, संगीत आहे राम फाटक यांचं.

श्रोतेवतज आपण पंडित प्रभाकर कार्यकर, पंडित शिवानंद पाटील आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत निळोबा महाराजांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं प्रभाकर पंडित यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ललित सेन यांच्या संगीत निजनात गुलशन कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिगीत रचना.

0: श्रोत्रोतापण रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात साने गुरुजी यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं आप्पा वडावकर यांचं. श्रोतो, या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत.
1: साठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: राम
0: श्रोत, ऐकूयात कृषी वन या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात करडांचं व्यवस्थापन याविषयी दिनेश प्रसाद माखरे यांची संकलित माहिती. सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात कृषी वन हा कार्यक्रम.
3: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, करडांचं व्यवस्थापन. भारतात शेळीला गरिबांची गाय म्हटलं जातं. विशेषतः ग्रामीण भागातील महिला, सुशिक्षित बेरोजगार, अल्पभूधारक, मजूर आणि भूमिहीन शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात. शेळीपालनामध्ये संगोपन व्यवस्थित असल्यास, सकस चारा उपलब्ध झाल्यास शेळी 2 वर्षात 3 वेळा येते. 2 करड देणाऱ्या शेळ्यांना विशेष महत्व आहे. शेळ्यांपासून चांगल्या दर्जाचं मटण, दूध, लेंडी खत आणि कातडी इत्यादी उत्पादन मिळतं. करडांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे शेळी पालकांसाठी मोठं आव्हान असून वाढीव उत्पादनासाठी आरोग्य व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. करडांचं लसीकरण, बाह्य वातावरणाचं व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन इत्यादीमध्ये नियमितता असल्यास आजारांमुळे शेळ्यांची आणि करडांची होणारी मृत्यू थांबून रोग प्रसार रोखता येतो. त्यामुळे एकूणच उत्पन्नात वाढ होऊन शेळीपालन फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. करडांचं व्यवस्थापन करताना शेळीला 12 ते 15 चौरस फूट जागा आणि करडांसाठी 7 ते 8 चौरस फूट बंदिस्त जागा आणि 25 चौरस फूट मोकळी जागा असणं आवश्यक असतं. शेळीपालन व्यवसाय नफ्यात करायचा असेल तर गोठा बांधणीसाठी कमीत कमी खर्च आणि स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. आरोग्य उत्तम राहण्याकरता करडांना नियमितपणे पोषक खाद्य आणि स्वच्छ पाणी द्यावं. शास्त्रीय पद्धतीनं स्थानिक हवामानास पूरक असा गोठा व्यवस्थापन करावं. महत्वाच्या आजारांना प्रतिबंध करण्याकरता नियमित लसीकरण करावं. आजारी करडांना बरे होईपर्यंत वेगळं बांधावं. नवीन करडांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच कळपात मिसळून घ्यावे. निवाऱ्यात करडांसाठी स्वतंत्र मोकळी, हवेशीर, उबदार व कोरडी जागा असणं आवश्यक असतं. करडांच्या वाढीच्या वयाचे साधारण 3 टप्पे असतात.

0: अंग चाटून स्वच्छ न केल्यास खरभरीत कापडानं ते स्वच्छ करावे. नाकातील आणि तोंडातील चिकट स्त्राव काढावा, त्यामुळे करडांना श्वास घेणं सोपं जाईल. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताट उभं राहण्यात मदत होईल. करडू उभं राहिल्यानंतर स्वतः मदत करून शेळीच्या सडाला तोंड लावून ते दूध पिण्याचा प्रयत्न करते किंवा नाही हे पाहावं, नाहीतर दूध पिण्यास शिकवावं. करडू जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत शेळीचं कवळं दूध म्हणजे चीक पाजणं अत्यंत आवश्यक असतं. यामुळे करडांची रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि पचन मार्ग साफ होतो. पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या 10% एवढं दूध 4-5 वेळा विभागून पाजावं. आवश्यकतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाहीतर अपचन होऊन अतिसार होऊ शकतो. जन्मल्यानंतर 5-7 दिवस शेळी आणि करडं एकत्र ठेवावी. साधारणपणे 65-70 दिवसापासून करडांना दूध द्यायचं कमी करत 90 दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावं आणि शेळीपासून त्याला वेगळं करावं.
1: शेतकऱ्यांचं आपण कृषीवाणी या सत्रामध्ये करडांचं व्यवस्थापन याविषयी दिनेश प्रसाद माखरे यांची संकलित माहिती ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम
2: आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. गेल्या 3 भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतलेली आहे, म्हणजे लिव्हर सिरोसिस काय असतो, कारण लक्षणं, निदान नेमकं कसं करण्यात येतं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल, एकदा निदान झालं आणि कन्फर्म झालं की लिव्हर सिरोसिस आहे, तर मग त्यावर उपचार पद्धती नेमकी काय असते.
3: तर याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की हा सिरोसिस झाला कशामुळे, ते कारण आधी आम्ही शोधतो. आणि एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा की जेव्हा ॲडव्हान्स सिरोसिस असतो तो कुठल्याच औषधाने ते लिव्हर पूर्ववत होऊ शकत नाही. आणि मी आधीच सांगितलं की लिव्हर सिरोसिस हा काही 2-4 दिवसात किंवा 2-4 महिन्यात होणारा आजार नाही, हा वर्षानुवर्ष जेव्हा लिव्हरवर अत्याचार डॅमेज व्हायला लागतो कुठल्या कारणामुळे, मग ते लिव्हर नॉर्मल लिव्हर हळूहळू हार्ड म्हणजे स्टिफ होऊन फायब्रोसिसचे मी तुला स्टेज सांगितले, F0 किंवा F1 हे नॉर्मल असतं, पण F2 म्हणजे आता धोक्याची घंटा वाजायला लागली आहे, F3 म्हणजे सिव्हिअर फायब्रोसिस, F4 म्हणजे फायनल सिरोसिस. तर हे सुरुवातीचे स्टेजेस ओळखणे आणि मग कारण काय होतं, जर प्रमाणाच्या बाहेर पेशंट मद्यप्राशन करत असेल तर त्यांनी तात्काळ नेहमीसाठी पूर्णपणे दारू सोडणं आवश्यक असतं. कारण ऍडव्हान्स सिरोसिसला तसं पाहिलं तर ट्रीटमेंट नाही लिव्हर प्रत्यारोपणाशिवाय. तर त्यामुळे कुठलाच डॉक्टर हे कुठल्याच प्रमाणाच्या मद्यप्राशनाचं ऍडव्होकेट करणार नाही की मद्यप्राशन काही प्रमाणात सेफ आहे काही प्रमाणात सेफ नाही असं काही नाही. मद्यप्राशन हे सुरक्षित कुठल्याच प्रमाणात नाही. नंतर मी सांगितलं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, डायबिटीज आणि ओबेसिटी हे दोन महत्वाची कारणं आहेत. हे सुद्धा लिव्हर सिरोसिस यांचा सुद्धा 15-20 वर्षात हळूहळू डॅमेज होतो. तर डायबिटीज ह्या काटेकोरप्रमाणे कंट्रोल करणे, स्थूलता, आपलं वजन एक आयडियल वजन असायला पाहिजे आपल्या हाईटच्या प्रमाणे, त्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात BMI. तर आपलं एशियन्ससाठी BMI हा 23 खाली सांगितलेलं आहे. व्हायरसनी असेल तर अँटीव्हायरल ट्रीटमेंट देत आहे, बी आणि सी व्हायरसला मारणारी प्रभावी औषधं मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे. ऑटोइम्युन जर डॅमेज असेल, जेव्हा स्वतःच्या शरीराने स्वतःच्या लिव्हरला डॅमेज केलं असेल तर त्याला स्टिरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसन्स असे ड्रग्ज वापरले जातात. तर त्यामुळे क्रॉनिक लिव्हर डिझीज आणि लिव्हर सिरोसिसच्या सुरुवातीच्या स्टेजवर उपचार करता येतो. हे जर विल्सन डिसीज नावाचा असेल तर ते शरीरात तांबा म्हणजे कॉपर एक्सेसिव्ह डिपॉझिट होतं, तर कॉपर चिलेटिक एन्झाइम्स वापरून हा लिव्हर सिरोसिस आपल्या पुढे प्रोग्रेस होण्यापासून आपल्याला थांबवता येतो. लिव्हर सिरोसिसच्या सुरुवातीला मेडिकल मॅनेजमेंट करता येते, म्हणजे काही वर्ष तरी पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय आपल्याला व्यवस्थित त्याचं आरोग्य ठेवता येतं. जे जे कॉम्प्लिकेशन होतात आहे, पोटातलं पाणी, मीठ कमी खाणे, डायरेटिक्स नावाचे औषध देणे हे पोटातलं पाण्याचं ट्रीटमेंट आहे. रक्तस्राव झाला जर रक्ताची उडली झाली तर एंडोस्कोपीनी हे ब्लीडिंग व्हेन्स जे असतात त्याला व्हरायसिस म्हणतात, त्या व्हेन्स आपल्याला बंद करता येतात म्हणजे रक्तस्राव थांबवता येतो. आणि ऍट द सेम टाइम लिव्हर सिरोसिस ऍडव्हान्स जरी झाला असेल तरी कारणं त्याची दूर करत गेली तर त्याचं प्रोग्रेशन आपल्याला स्लो करता येतं, म्हणजे इट इज नेव्हर टू लेट. हेपॅटिक एन्सेफलोपॅथी जेव्हा मेंदूवर परिणाम व्हायला लागतो तर मग त्याची सुद्धा एक सेपरेट उपचार पद्धती आहे, इनिमास देणे, काही अँटीबायोटिक्स पोटातनं वापरणे आणि इंट्राव्हिनस इंजेक्शन्स देणे हे करता येतात. किडनी जर अफेक्ट व्हायला लागली तर किडनीची सुरुवातीचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला मेडिसिन्सनी ट्रीट करता येतात. आणि जेव्हा एका पॉईंट पलीकडे हे लिव्हर आयुष्य सस्टेन करायला इनसफिशियंट ठरतं तेव्हा मग लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करावा लागतो आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करून एका प्रकारे पेशंटला नवजीवन देता येतं. लिव्हर सिरोसिस

0: अचानक होत नाही, 2 महिन्यात किंवा 2 वर्षात, ती एक क्युम्युलेटिव्ह म्हणजे प्रोग्रेसिव्ह आणि हळूहळू होणारा स्लो पॉयझनसारखा तो डॅमेज आहे. त्याची कारणं दूर करा, त्याचे लक्षणं वेळीच ओळखा, ते आपल्या डॉक्टरला भेटा आणि त्याच्यावर वेळीच पावलं उचला. कारण ॲडव्हान्स एकदा सिरॉसिस झालं आणि लाईफ सस्टेन व्हायला ते जर सक्षम नसेल तर असं लिव्हर बदलावं लागतं. जरी भरपूर प्रमाणात त्याचं सक्सेस आहे पण त्याच्यानंतरची काळजी घ्यावी लागते, इम्युनो सप्रेशन वापरावं लागतं. तर शक्यतो लिव्हर ट्रान्सप्लांटपर्यंत आपली वेळ येणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि या आजारावर आपण विजय किंवा कंट्रोल मिळवू शकतो.
1: डॉक्टर प्रशांत भांडारकर, आपण इथे आलात आणि लिव्हर सिरॉसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. यात आपण माळ रानातील परिसंस्थेचे धोके आणि संवर्धनातील आव्हान या विषयीची माहिती.

आता आपण गवताळ प्रदेशाचे वैशिष्ट्ये, त्यातील जैवविविधता, त्यातील प्राणी पक्षी आणि कीटक यांची माहिती घेतली. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्त्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इन्व्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. आता या प्रदेशाचे संवर्धन कसे करायचे किंवा यातील धोके कुठले आहे याच्याविषयी थोडं जाणून घेऊया. महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश हे अतिशय समृद्ध आहे, पण ते आज गंभीर संकटाचा सामना करत आहे. याची काही कारणं आहेत, जसं की या प्रदेशाची पडीक जमीन म्हणून चुकीची वर्गवारी केली गेली आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या जमीन महसूल कायद्यानुसार या अत्यंत समृद्ध गवताळ प्रदेशांना पडीक जमीन म्हणून संबोधले गेले आहे. यामुळे ही जमीन उद्योग, सौर ऊर्जा प्रकल्प आणि महामार्गांसाठी सहज उपलब्ध केली जाते. वृक्षारोप मोहिमेअंतर्गत अनेकदा नैसर्गिक माळरानात झाडे लावली जातात. मोकळ्या गवताळ प्रदेशात झाडे लावल्यामुळे त्यातील प्राण्यांचे अधिवास कायम नष्ट होतात, जसे की चिंकारा हरणाच्या प्रकाराला लांबच लांब गवताळ प्रदेश आवश्यक असतो. वेलायती बाभूळ, गाजरगवत यासारख्या वनस्पती मूळ गवताचा बळी घेऊन वेगाने पसरत आहे. हे अखाद्य असल्यामुळे त्यातील प्राण्यांना खाद्य उपलब्ध होत नाही. अनियंत्रित चराईमुळे गवताची पुनरुत्पादक क्षमता संपत आहे. तसेच सिंचनाची सुविधा वाढल्यामुळे माळरानांचे रूपांतर आता ऊस आणि फळबागाच्या शेतीत होत आहे. उंच विजेच्या तारांमुळे माळढोकसारख्या पक्ष्यांचे उडताना अपघात होऊन मृत्यू होतात. असे अनेक कारणे असल्यामुळे आपण या परिसंस्थेचे संरक्षण कसे करायचे यावर गंभीर विचार करायला हवा. अशा या समृद्ध परिसंस्थेचे

0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा, ज्यात आपण माळ रानातील परिसंस्थेचे धोके आणि संवर्धनातील आव्हान याविषयीची माहिती ऐकलीत. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार.
1: परिसर आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:55 होत आहेत. थोड्या
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शुद्ध सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. पण तत्पूर्वी ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची जाहिरात. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा पण तत्पूर्वी ऐकूयात जाहिरात संदेश.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्रोता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. ठीक 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:00 आपण ऐकू शकाल समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:40 जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त विशेष समवेत कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकट समय जीवनाचा आधार हे विषय समवेत रूपक आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आज सकाळी ठीक 8:40. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे हे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाळा. निवेदन वैशाली राऊत यांचं तर सादर करते आहेत योगीराज बच्चे. 10:30 अक्षरलिनी या साहित्यविषयक कार्यक्रमात हिंदी साहित्य विश्व में रामधारी सिंह दिनकर के काव्य में ओजस्वी भाव या विषयी प्राध्यापक डॉक्टर अमोल पालकर यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. निवेदन असेल सुप्रभा जोशी यांचं तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. सकाळी ठीक 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 स्वरंजली हा मिश्र संगीता कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी ठीक 7:00 प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 सुगम संयचा कार्यक्रम. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी मुंबई

0: केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून शतरात्री 8:45 समाचार संध्या ठीक 9 न्यूज 8 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेत्रकृत रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षेत्रकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून तर श्रोतो आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आता ऐकूयात एक जाहिरात संदेश
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसंच ब्रेन ट्यूमर मेंदूतील रक्तस्त्राव मणक्यातील गादी सरकणे स्पाइन ट्यूमर हातापायाला मुंग्या येणं मणक्याचं कॅन्सर
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 श्रोता ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार बीडी या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले प्रशासन गतिमान. कुणबी आणि मराठा कुणबी नोंदीसाठी विशेष अभियान. सण उत्सव आणि विविध आंदोलनामुळे जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू. बीड अहिल्यानगर पुणे रेल्वे मार्गावरील अडथळे दूर. लवकरच सुसाट धावणार रेल्वे. कोकणातील गणेश भक्तांसाठी बीड आगारातून 281 बस. आणि बीड जिल्ह्यातील 96,553 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून 10,000 शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून वंचित आहेत. आता घडामोडी विस्ताराने. श्रोतो, बीडचे जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषद घेऊन कुणबी मराठा कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी आठवडाभर विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. हे शिबिर 17 सप्टेंबर 2026 पर्यंत चालणार असून सर्व तालुक्यांमध्ये होणाऱ्या या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील 530 गावांमध्ये 22,000 अधिक नोंदी सापडल्या असल्याचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितलं. श्रोतो, आगामी सण उत्सव विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू केले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम अनावश्यक गर्दी करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. श्रोतो, बीड अहिल्यानगर पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर 2026 पासून नियमित धावणार असून रेल्वे विभागाने त्यासाठी आवश्यक ती कामे हाती घेतली आहेत. रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, ट्रॅक आणि पुलांची कामं सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. या मार्गावर येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी रेल्वे आणि बीड जिल्हा प्रशासनाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. श्रोतो, कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी बीड बस आगारातून 281 बस सोडण्यात आल्या असून स्थानिक प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध बसच्या फेरीमध्ये वाढ करण्यात आली आहे. श्रोतो, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून बीड जिल्ह्यातील 96,553 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी 10,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसून 8,000 शेतकऱ्यांची फार्मर आयडी रखडली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. श्रोतो, आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. आज 12 सप्टेंबर. श्रोतो, 12 सप्टेंबर 2002 साली भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. 12 सप्टेंबर 1996 साली संसदेने पंजाब राज्याच्या पुनर्रचनेस मान्यता दिली. श्रोतो, या माहितीसह आजच्या नमस्कार बीडी या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य उत्तम हजारे आणि नमस्कार बीडी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोते आत्तापर्यंत नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सादरकर्ते होते योगीराज बच्चे.
1: रसिक श्रोते,

0: रसिका श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी बीड केंद्र आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग श्रोते हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग कविता कथेत नेतो मनाला नवा संग अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीळा या साहित्य विषयक कार्यक्रमात मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारे नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: एफ एम प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

विनायकांची भक्ती परंपरा तर कुठे शेकडो वर्षांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देणारी गणेश तीर्थ। या पवित्र स्थळांशी जोडलेल्या आहेत अनेक आख्यायिका, अनेक श्रद्धा आणि भक्तांच्या असंख्य भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या कथा। चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील गणेश तीर्थांचा समृद्ध वारसा, गणरायाच्या विविध रूपांची, महतीची, परंपरांची आणि भक्तीची अनोखी सफर, महिमा मंगलमूर्तीचा आपल्या लाडक्या गणरायाच्या सान्निध्यात। लेखन आणि निवेदन अनुराधा पिंगळीकर, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा ऐकायला विसरू नका 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर रोज सकाळी 6:30 महिमा मंगलमूर्तीचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक नवोपक्रमांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ. ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप, तीव्र आंदोलनाचा इशारा. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर काल रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू. आणि कुणबी जात प्रमाणपत्रासाठीच्या विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. जागतिक नवोपक्रम आणि उपाययोजनांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं ब्रिक्स बिझनेस फोरमच्या नेतृत्व सत्राला ते काल संबोधित करत होते. सध्या जगाच्या लोकसंख्येपैकी 50% असलेल्या ब्रिक्स देशांचा जागतिक जीडीपीमध्ये 40% आणि जागतिक व्यापारामध्ये 25% अधिक वाटा असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. जागतिक जीडीपीमध्ये साधारणपणे 2.5 पटीने वाढ झाली असताना ब्रिक्स देशांच्या एकत्रित जीडीपीमध्ये मात्र जवळपास 4.5 पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: आज ब्रिक्स के देश विश्व की 50% पॉप्युलेशन, 40% जीडीपी और 25% से अधिक ट्रेड को रिप्रेजेंट करते हैं. इन वर्षों में जहां ग्लोबल जीडीपी करीब 2.5 गुना हुई है, वहीं ब्रिक्स देशों की कंबाइंड जीडीपी करीब 4.5 गुना हुई है. यानी ब्रिक्स की इकोनॉमिक स्ट्रेंथ दुनिया की तुलना में करीब 2 गुनी रफ्तार से बढ़ी है.
0: दरम्यान 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. भारत मंडपम इथं आयोजित होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत 11 प्रमुख विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येणार आहेत. या परिषदेत विविध विषयांवर सकारात्मक आणि फलदायी चर्चा होईल. जागतिक कल्याण हाच या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असल्याने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करताना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहनही सीतारामन यांनी यावेळी केलं. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 येत्या 1 ऑक्टोबरपासून अंमलात येणार आहे. राष्ट्रपतींनी 13 ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती. हा नवीन कायदा 1891च्या बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्टची जागा घेईल. या कायद्याअंतर्गत बँकेच्या नोंदींचा कोणताही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड पुरावा म्हणून ग्राह्य आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काल आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं अनेक कर्मचारी या संपात सहभागी झाले. नांदेड जिल्ह्यातील विविध बँकातील 400 अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनीही काल सहभाग नोंदवला. बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यातील सार्वजनिक बँक

0: कांचे 200 अधिक अधिकारी कर्मचारी आजच्या संपात सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसांचा संप आणि 26 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आगामी विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लंडन इथं महाराष्ट्र मंडळाने शिंदे यांचा ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला त्यावेळी शिंदे बोलत होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित पेपर फुटी आणि इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं काल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. परीक्षेत पारदर्शकता आणावी, पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये यासह इतर मागण्या मोर्चेकरांनी मांडल्या. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर काल रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. भंडारा जिल्ह्यात पिंपळगाव सडक परिसरात काल पहाटे पिकअप व्हॅन आणि ट्रकची धडक झाली. अपघातग्रस्त सर्व प्रवासी छत्तीसगडमधून धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे येत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटी इथं मराठा समाज बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा तसंच मुंबई मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा समाज बांधवांनी अंतरवाली इथं येण्यास सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या उपोषणस्थळी विद्यार्थी आंदोलनाचे नेते तथा काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी काल भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ काल कुंभार पिंपळगाव ग्रामस्थांनी घनसावंगी अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर इथं काल सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जहिराबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लातूर बार्शी महामार्गावर साखरापाटी इथंही रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या 28 विशेष शिबिरात 1389 अर्ज प्राप्त झाले. जालना जिल्ह्यात मंडळस्तरावर घेण्यात आलेल्या आतापर्यंतच्या 12 विशेष शिबिरांमध्ये 126 अर्ज, बीड जिल्ह्यात 18 शिबिरातून 98 अर्ज तर लातूर जिल्ह्यात 21 विशेष शिबिरांमध्ये 142 अर्ज दाखल झाले. या सर्व प्रकरणांवर वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून त्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 10 सप्टेंबरपासून 17 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हा युवक महोत्सवाचं काल इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या जिल्हा युवक महोत्सवात 1518 युवक कलावंत सहभागी झाले आहेत. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा भगवान रावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी प्राचार्य डॉ विठ्ठल वाघ यांना घोषित करण्यात आला आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. स्मृतीचिन्ह सन्मानपत्र 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 20 सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत काल कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील 1,09,701 शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यातील 1,105 गावातील 19,243 शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश

0: परिस्थिती जाहीर केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर मधल्या लांजी परिसरातील पाहणीनंतर बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेडमधील प्रलंबित प्रकल्पासंदर्भात काल धरणे आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. परभणी जिल्ह्यात मेरा रेशम मेरा अभिमानचा दुसरा टप्पा राबवण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातल्या टाकळी कुंभकर्ण शेवडी आणि फत्तू नाईक तांडा इथं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक घेण्यात आलं. संशोधन विस्तार केंद्राचे संयुक्त संचालक ए.एल. जाधव यांनी यावेळी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं काल आंतरमहाविद्यालयीन ड झोन कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक तर परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकावलं. मुलींच्या गटात पाथरीच्या स्वर्गीय अनंत महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला तर परभणीच्या कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक नवोपक्रमांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ. आणि कुणबी जात प्रमाणपत्रासाठीच्या विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. शत ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
7: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
8: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
7: आतापर्यंत या योजनेत 9,50,000+ अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
9: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
10: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
9: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
11: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीत

0: कलाकाराची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: आकाशवाणी बीड केंद्र सगळ्याचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोत्यांना सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, सकाळचे 7:25 झालेली आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गणेशोत्सव हा राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एक अपार श्रद्धा, भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याची भावना निर्माण होते. मात्र या उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाचं भान राखणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. श्रोते हो, राज्यात अनेक जिल्ह्यात पारंपरिक वाद्यांवर आधारित पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जेन झी आणि नागरिकांकडूनच आग्रह धरला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना आता लोक चळवळीचं रूप घेते हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं केली जाते. याच विषयाच्या अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याशी. जास्मिन मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर्व श्रोतांना माझा नमस्कार आणि दिलखुलास या कार्यक्रमावर मला आमंत्रित केले यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर दिसून येतोय. राज्य शासनानं तर हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रयत्न पण होताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
1: थोडक्यात याची थोडी पार्श्वभूमी अगोदर श्रोतांना मी सांगू इच्छिते. पंचगंगा प्रदूषण हे कोल्हापूरकरांसाठी मोठा प्रश्न आहे. 2012 याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्याच्यानंतर 2015 आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवची कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की बाकी जे आस्पेक्ट्स आहे गणेशोत्सवचे ते हळूहळू

0: पर्यावरण पूरक आम्ही करतो आहे, परंतु विसर्जनसाठी अशी कोणतीही वेगळी यंत्रणा नाही आहे आणि आपला विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषण सुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीचे आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण ह्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो. ग्रामपंचायत स्तरावर आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि गणपती मूर्तीचा विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल, ना वापरलेले विहीर असेल, तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 पासून हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा सहभाग यामध्ये असते. सोबतच जेवढे आमचे एनजीओज आहेत, लोकांमध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांनी हे लोकचळवळीचा भाग म्हणून घेतला, त्यामुळे कोल्हापूरमध्ये याचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
1: अच्छा, राज्यभर हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबवला जातोय. आपल्या जिल्ह्याची गरज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या उपक्रमाचं नियोजन कसं केलंय, म्हणजे ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे?
0: बघा, यामध्ये शेवटी तर ग्रामपंचायत आणि लोक रिस्पॉन्सिबल आहे,
1: हो
0: त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे आम्ही चांगला करतो. परंतु प्रशासनच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावरून आमचे मीटिंग्स होतात, आम्ही तालुका स्तराचे अधिकाऱ्यांना निर्देश देतो, ते ग्रामपंचायत स्तरावर निर्देश आमचे पास होऊन होतात. जिल्हा लेवलवरूनच आम्ही आमचे जे विभाग प्रमुख आहे, जे क्लास 1 क्लास 2 दर्जेचे अधिकारी आहे, त्यांना नोडल अधिकारी म्हणून काही काही ग्रामपंचायती देतो, काही तालुक्यांचा पदभार देतो. तर ही जे कालावधी आहे त्यामध्ये सगळं संनियंत्रण ठेवणे आणि विसर्जन प्रॉपर होईल, पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव होईल याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांची असते. परंतु यासोबत आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर, त्यांचा सहभाग त्यामध्ये आम्ही घेतो. आम्ही जसं आम्ही अगोदर सांगितले एनजीओचा सहभाग त्यामध्ये असते आणि असा करून आम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन लोकचळवळी म्हणून हे कार्यक्रम पुढे नेतो आहे.
1: अच्छा, म्हणजे सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आणि त्याची अंमलबजावणी अशा तीन टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम राबवला जातोय.
0: हा, कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला सक्सेस पर्यंत न्यायचे असेल तर हे तिन्ही टप्पे नेहमी महत्वाचे आहेत आणि त्याच्या सोबत लोकसहभाग.
1: हो, खरंय. मॅडम, गणेशाची मूर्ती ही श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली असते, त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देताना लोकांच्या भावना जपत त्यांना पर्यावरण पूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्वाचं ठरतं. जनजागृतीच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: जनजागृतीसाठी आम्ही अगदी ग्रामपंचायत लेवलवर आमची शाळा असो, आमचे कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतमध्ये लोक असतील, सगळ्यांचा आम्ही सहभाग घेतो यामध्ये. त्यांचे मार्फत शाडूची मूर्ती वापरायची, प्लास्टिकचा वापर कमी करायचे, लोककलामध्ये जे वाद्य आहे त्यांचा वापर करायचे, या सगळ्या गोष्टींवर आम्ही भर देतो. आणि शेवटी जसं मी सांगितलं की काहीतरी पर्यावरणपूरक संदेश त्यामधून गेला पाहिजे, तर सध्या कोल्हापूरचे गावगावी हे संदेश पोहोचला आहे की आपल्याला जलस्रोत दूषित न करता, कारण की त्या जलस्रोतामधून भरपूर गावांची पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहे, तिथे प्रदूषित न करता जे न वापरलेले जुने विहीर आहे तशी ठिकाणी आता गणपती मूर्तींचा विसर्जन होते आहे.
1: मॅडम, घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का आणि मग त्या काय नेमक्या?
0: कोणताही सण उत्सव म्हटला की उत्साहाचा विषय असते आणि उत्साहामध्ये खरेदी पण भरपूर करतात लोक आणि जुना साहित्य पण घराच्या काढला जातो. तर यामध्ये घनकचराचा जे उत्पादन आहे ते जास्त जनरेशन होतो आणि घराची स्वच्छता सण उत्सवचे वेळी केली जाते. त्यामध्ये जुने न वापरलेले साहित्य जसा कापडी साहित्य असेल, चप्पल असेल, बूट असेल, जुनी काद्या, लाकडी वस्तू जुनी, असं भरपूर काही साहित्य असतं.

0: असते जे काढला जाते घरातून वार्षिक स्वच्छता म्हणून किंवा सणासाठी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. तर यावेळी ही जे बल्कमध्ये वेस्ट जनरेट होतो याच्या पर्यावरणावर काही परिणाम होतो की कुठेतरी डंप केला जाते ग्रामपंचायतीमध्ये, काहीतरी गायरान जागेमध्ये डंप केला जाते किंवा रस्त्याचे कडेने तो डंप केला जातो. कारण की तो जो डेली आम्ही ओला सुका कचरा कलेक्ट करतो त्यामध्ये एवढी कॅपॅसिटी ग्रामपंचायती नसते की एवढा बल्कमध्ये ते करू शकतात. कोणताही भंगारवाला जुने कापड किंवा जुने बूट असा साहित्य कोणी भंगारवाला पण विकत घेत नाही. ई वेस्टचा पण योग्य व्यवस्थापन होत नाही. तर यावर्षी April 2026 पासून नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहे. त्याची पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचारणा करताना हे लक्षात आलं की चार कॅटेगरीचा जे कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, विशेष काळजी कचरा आणि सॅनिटरी कचरा, ही सगळं आम्ही डेली कलेक्शन करू शकतो. परंतु ही जे कचरा आहे जे भंगारवाल्याकडे जात नाही ही चार कॅटेगरीजमध्ये येत नाही. आणि जे वर्षातून जनरली एकदा किंवा दोनदा काढला जातो याच्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार नाही आहे. तर या वर्षी 3 आणि 4 सप्टेंबर गणेशोत्सवच्या 1 आठवडा साधारणतः पूर्वी आम्ही हे नियोजन केले की गावोगावी मोठी ट्रोली किंवा ट्रॅक्टर त्यांनी ग्रामपंचायतीने फिरवायचे, लोकांकडून असं साहित्य गोळा करायचे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायती स्तरावर त्यांनी पुढे करायचे. या पार्श्वभूमीवर 38 टन एवढा कचरा ग्रामपंचायतीने कलेक्ट केला आहे. त्यामध्ये ना वापरलेले कापडी साहित्य, लाकडी साहित्य, प्लास्टिकची वस्तू, धातूची वस्तू, इवन धार्मिक जीर्ण जे झालेली पुस्तक किंवा मूर्ती असेल, इतर धार्मिक साहित्य, या प्रकारचे कचऱ्याचा समावेश आहे. हे आम्ही पहिल्यांदाच राबवले आणि 38 टन कचरा 2 दिवसात कोल्हापूर जिल्हा मध्ये गोळा झालाय, तो पण फक्त ग्रामपंचायतीचे एरियामधून. तर आमच्यासाठी खूप उत्साहाची गोष्ट आहे. परंतु पहिल्यांदा करताना आम्हाला यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा समोर आले आहे. तर कोल्हापूरमध्ये जनरली दसऱ्याचा सण हे असते की ज्याच्या पूर्वी वार्षिक स्वच्छता घराची केली जातो. तर ही आम्ही पायलट म्हणून 3 आणि 4 सप्टेंबरला घेतला होता. याचा एक अजून मोठा कार्यक्रम आम्ही दसऱ्याचे अगोदर घेणार आहे, जेव्हा लोकांचे जे धार्मिक कॅलेंडर आहे, सोशल कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्या डेट्सची तो मॅच होईल आणि त्यामध्ये अजून जास्त संकलन आम्हाला करता येईल. इवन ई कचरा आम्ही यामध्ये कलेक्ट केले.
1: मॅडम, कोणत्याही उपक्रमाचं यश हे लोकसहभागातच असतं, तर कोल्हापूर जिल्ह्यात या उपक्रमाला किंवा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि दरवर्षी साधारण किती गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित केलं जात
0: आहे? जसं मी तुम्हाला अगोदर सांगितले की 2015 पासून आम्ही सुरू केले, तर 2015 पासून आजपर्यंत एकूण गणेश मूर्ती आपण 27,96,000 याच्यापेक्षा अधिक, म्हणजे ऑलमोस्ट 28 लाख गणेश मूर्ती आम्ही संकलन करून त्यांच्या योग्य विसर्जन केले आहे. त्याच्यासोबत आम्ही निर्माल्य संकलन सुद्धा करतो आणि जे निर्माल्य संकलन केलं जाते त्याच्या आम्ही खतमध्ये रूपांतर करून त्याच्या पण पर्यावरणपूरक दृष्टीने विल्हेवाट आम्ही लावतो. निर्माल्य संकलनासाठी एकूण 2,500 पेक्षा जास्त घंटा गाड्यांचा वापर आम्ही करतो आणि 13,000 अधिक ट्रॉलीचा वापर केला जाते. तर अगदी सूक्ष्म नियोजन ग्रामपंचायत स्तरावरून केला जाते, त्यामुळे आम्हाला हे यश मिळालं आहे. आणि जसं मी सांगितलं 2015 पासून आहे, तर 2015 मध्ये जेव्हा आम्ही सुरू केले तर 1,82,000 एवढी गणेश मूर्ती आम्ही संकलन केले होते आणि मागच्या वर्षी 2025 मध्ये हे आकडा अराउंड 1.5 लाख नंतर 3 लाख पर्यंत पोहोचला आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे दरवर्षी तो आकडा वाढत आहे आणि जास्त जास्त लोक आपली ह्या चळवळ मध्ये सहभागी होत आहे,
1: म्हणजे लोक खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत.
0: हो
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून जाणून घेतली. श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा सुंदर समतोल राखत आनंदानं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग किती महत्वाचा आहे हे या संवादातून स्पष्ट झालंय. मॅडम, आपण खूप छान पद्धतीनं माहिती देत आहात, त्याबद्दल मन

पूर्वक धन्यवाद, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: FM सेवेचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. शतव प्रसंगीतोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गोविंद पोवळे यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे गोविंद पोवळे यांचं.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंगे येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
2: श्रोत्या भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश आणावकर यांची गीतरचना, संगीत अशोक पत्की यांचं.

0: ऐकलीत, संगीत निर्माण होतं अशोक पत्की यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते, भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल ठीक 7:55 आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. श्रोते, प्रसारित करत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. सर, या भागात मला फार महत्वाचा प्रश्न पडलाय की फार सामान्य लोकांच्या मनात तो असतोच की तुम्ही सांगितलं कॅन्सरचे उपचार सांगितले, कॅन्सरची सगळ्यात महत्वाची कारणं सांगितली, ती कशामुळे होतं. तर कारणांमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, व्यसनं आहेत, काही समजा जेनेटिक असेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की लोकांनी त्या पाळल्या नाहीत तर कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. पण आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही लहान मुलांमध्ये कॅन्सर असतात, म्हणजे अगदीच अलीकडची गोष्ट घ्यायची तर एका नवजात बालकामध्ये होता, अगदी अर्धा किलोची काहीतरी गाठ निघाली आणि तो कॅन्सर बाधित होता. पण आता लोकांचा संभ्रम होतो या मुलांनी कुठले व्यसन केले आहेत किंवा असं काय केलंय किंवा त्यांची काय चूक होती किंवा कशा पद्धतीने त्यांना कॅन्सर झालं याबद्दल काय सांगाल.
2: अगदी बरोबर आहे, प्रश्न खूप चांगला आहे. खरं तर आपण म्हणतोच म्हणजे जे 60-70% जे कॅन्सर असतात ते व्यसनामुळेच होत असतात, बरोबर आहे. परंतु काही आपल्या शरीरात जी जीन्स असतात, आपल्या जीन्स मधून शरीरात पेशींची निर्मिती होते आपल्या शरीरामध्ये, आणि ह्या पेशी जीन मध्ये जर डिफेक्ट असेल, जन्मजात जर डिफेक्ट असेल, तर लहान बाळामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतात. लहान बाळाचे कॅन्सर म्हणजे काही तोंडाचे वगैरे नसतात कॅन्सर त्यांना, त्यांना एक रक्ताचे कॅन्सर असतात की रक्तामध्ये जे नवीन नवीन तयार होतात पेशी रक्तामध्ये त्यामध्ये डिफेक्ट येऊ शकतो. त्याचबरोबर ज्या आपल्या गाठी असतात शरीराच्या, लिम्फ नोड ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये येऊ शकतो, म्हणजे लिम्फोमा असू शकतो. त्याचबरोबर रक्ताच्या वेगवेगळे खूप कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये जी शरीरात पेशी निर्माण करणारे जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये जर जन्मजात डिफेक्ट असेल तरच ते येतो. तेही हे आजार काही व्यसनामुळे झालेले नसतात, परंतु जेनेटिक डिफेक्ट असेल तर होऊ शकतं ना. कारण आपण बघतो कित्येक लोक जन्मजात त्यांच्यामध्ये डिफेक्ट असतो कित्येक वेळेला. कुणाला पायाच प्रॉब्लेम असतो, कुणाला डोळ्याचाच प्रॉब्लेम असतो, हृदयाचा प्रॉब्लेम असतो. हे जे डिफेक्ट जन्मजात असतात त्याच्यातला हा जेनेटिक डिफेक्ट हा कॅन्सरला कारणीभूत असतो. आणि अशा वेळेला आपल्याला लहान मुलामध्ये सुद्धा कॅन्सर दिसतात. त्याचे प्रकार मात्र वेगळे असतात. जे व्यसनाने होणारे कॅन्सर ते वेगळे असतात, वेगळ्या अवयवांचे असतात. आणि हे अवयव कॅन्सर हे जे पेशी निर्माण करणारे जीन्स असतात त्याच्या ज्या पेशी वेगवेगळ्या निर्माण होतात त्यामध्ये आपल्याला असे दिसून येतात.
1: अच्छा, फार महत्वाचा प्रश्न, महत्वाचा भ्रम श्रोत्यांच्या मनातला तुम्ही या प्रश्नातून या उत्तरातून दूर केला. पण आता याच प्रश्नाला जोडून मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही सांगितलं लहान मुलांमध्ये काही व्यसनांचे कुठले असे कॅन्सर होत नाही, जेनेटिकली असतात. पण मग समजा झालाय कॅन्सर एखाद्या बाळाला, तर मग त्याच्यावरच्या उपचार पद्धतीचं काय?
2: बरोबर, त्याच्यावर सुद्धा उपचार पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सरची केमोथेरपी वापरता येते, त्याचबरोबर ऑपरेशन आपल्याला करता येतात. कशी गाठ असेल तर ऑपरेशन करायचं, जर रक्ताचा कॅन्सर असेल तर आपल्याला केमोथेरपी वापरावी लागते. ह्या पद्धतीत कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि तो कुठल्या स्वरूपात आहे हे बघून आपल्याला त्याचा निर्णय पुढच्या उपचाराचे घ्यावा लागतात. म्हणजे आता ऑपरेशनचं आहे, केमोथेरपी हे मेन आलेलंच आहे. कधी कधी एखाद्या वेळेला रेडिएशनचाही वापर करावा लागतो. कारण कुठला प्रकार आहे आणि कुठल्या स्टेजला आहे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत कॅन्सरच्या उपचारामध्ये. आणि हेच आपल्याला लहान मुलांमध्ये सुद्धा करावं लागतं.
1: अच्छा,
2: अर्थात त्याचं निदान मात्र ताबडतोब होणं, लवकर होणं हे फार गरजेचं.
1: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
0: श्रोत्यांनो, आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून

प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत. ऐकूयात भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. ऐकूयात या उर्वरित भागामध्ये सुधीर फडके यांच्या सुरातील कवी सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत नियोजन विश्वनाथ ओक यांचं.

श्रोत्यात आपण सुधीर फडके यांच्या सुरातील कवी सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या सुरातील संदीप खरे यांची गीतरचना.

शरीरात आपण डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या असरात संदीप खरे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचंच. श्रोत्या, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांनो, ठीक 8:40 आम्ही सहक्षित करूत जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त विशेष सवनीत रूपक संकट समय जीवनाचा आधार. सादर करते नयन पवार ही आकाशवाणी.

छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आज सकाळी ठीक 8:40 आणि त्यानंतर 9 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सक्षीकृत तर श्रोत्यावर सुरुवात ऐकूया ठीक 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: Bricks Hamper serves up culture, cuisine and convenience, containing Bihar's Sattu and Makhana, Odisha's coffee, focusing on vocal for local, notes the pioneer. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. 18th BRICS Summit to begin in New Delhi today. Discussions to focus on global governance, trade, security and supply chains as world leaders assemble for two-day summit. Prime Minister Narendra Modi to hold bilateral talks with Chinese President and other BRICS leaders today on the sidelines of summit. Prime Minister Modi pushes for secure sea lanes, open supply routes and removal of trade barriers at BRICS Business Forum to sustain global trade. Saudi Arabia shuts vital pipeline after attack. Houthi rebels in Yemen seize strategic islands, tightening grip on key Red Sea shipping route. Uttar Pradesh government steps up relief and rescue operations as flood affects 25 districts. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद सुरू होत आहे. भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती अशा 11 देशांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय शिखर परिषदेदरम्यान जागतिक प्रशासन, बहुपक्षीयता, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती सक्षमता आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता याची उभारणी अशी आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राजकारण, व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, कौशल्य आधारित मनुष्यबळ देवाणघेवाण आणि जनसंपर्क यासारख्या विविध क्षेत्रांमधील भारत रशिया सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. पश्चिम आशिया आणि काळा समुद्र क्षेत्रातील संघर्षासह परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच योग्य मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणि शांततेच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यास भारत सज्ज असल्याचं सांगितलं. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांच्याबरोबरच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर चर्चा केली. सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारेच सोडवले जावेत या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. जलवाहतूक, व्यापाराचं स्वातंत्र्य आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जागतिक संघर्ष, जलवाहतूक स्वातंत्र्य, शाश्वत विकास, अक्षय ऊर्जा, जागतिक अन्न सुरक्षा आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
4: आज जब दुनिया में ट्रेड बैरियर्स बढ़ रहे हैं, भारत इकोनॉमिक ब्रिजेज बना रहा. 2014 के बाद से हमने दुनिया के करीब

0: 40 कंट्रीज के साथ फ्री ट्रेड एग्रीमेंट्स किए हैं। इसमें भी हमारी अप्रोच यही है कि बैरियर्स को कम करना और बिजनेसेस के लिए अवसर बढ़ाना।
1: ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायाचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहेत. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना ब्रिक्सचा जीडीपी 4.5% वाढत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. जागतिक सहकार्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ आणि ग्लोबल साऊथचा एक मजबूत आवाज म्हणून ब्रिक्स संघटना मजबूत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचं असोचॅम अर्थात असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियानं कौतुक केलं आहे. ब्रिक्स सहकार्याचं ठोस व्यावसायिक परिणामांमध्ये रुपांतर करण्याची पंतप्रधानांची दूरदृष्टी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं असोचॅमचे अध्यक्ष निर्मल के मिंडा यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषांचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्यानं नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खातं बदलल्यास फास्टॅग बदलण्याची गरज आता राहिलेली नाही. श्रमशक्ती हा एखाद्या देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग असून राष्ट्र उभारणीत श्रमशक्तीचं योगदान महत्वाचं आहे असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. इमारत आणि अन्य बांधकाम कामगारांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते. कामगारांची सुरक्षा आणि कल्याण हा देशाच्या विकासाचा पाया आहे असं मांडवीय यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशानं 12 सप्टेंबर 2019 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षापासून किमान 3000 रुपये मासिक निवृत्ती वेतनाची हमी देण्यात येते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सन्मान स्थिरता प्राप्त होते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पुरुष गटात मलेशियाचा 3-1 असा पराभव करून भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. महिलांच्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:15 सुरू होणार आहे. गतविजेत्या भारतानं उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा 19-0 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. 3 दणदणीत विजय आणि 1 बरोबरीसह 10 गुण मिळवून भारतानं एलिट पूल एमध्ये अव्वल स्थान पटकावलं. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीन आणि जपान यांच्यात लढत होईल. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. काल रात्री पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत श्रीलंकेनं अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतानं साखळी फेरीत अव्वल स्थान गाठलं होतं, तर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला होता. 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. हवामान. आंध्र प्रदेशमधील किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तराखंड, गुजरात, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

0: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विकासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार. सहभाग डॉक्टर उमेश कुलकर्णी, जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन. श्रोते हो, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घटना घडत असतात आणि अनेक वेळा काही अपघात सुद्धा होत असतात. अशा वेळी दवाखान्यात जाण्यापूर्वी तात्काळ सेवा उपलब्ध होणं गरजेचं आहे. अशी सेवा मिळणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्याविषयी सर्वसामान्यांना माहिती असणं आवश्यक असतं. ही सेवा कशी मिळायला हवी, त्याची गरज याबद्दल माहिती मिळावी यासाठी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो. आज प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार याविषयी माहिती घेण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर उमेश कुलकर्णी यांना. डॉक्टर उमेश कुलकर्णी हे जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन म्हणून गेली अनेक वर्ष छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रथमोपचार म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्व काय सांगता येईल?
3: प्रथमोपचार म्हणजे डॉक्टर येईपर्यंत किंवा रुग्णाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत जखमी किंवा आजारी व्यक्तीला दिली जाणारी तातडीची आणि योग्य मदत. यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर जीव वाचवणे, परिस्थिती अधिक गंभीर होऊ न देणे आणि रुग्णाला सुरक्षितपणे वैद्यकीय उपचार मिळवून देणे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत वाट पाहणे धोकादायक आहे. त्या ठिकाणी योग्य पद्धतीने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला तर जीव वाचवू शकतो. म्हणून मी प्रथमोपचाराकडे डॉक्टर येईपर्यंतचा वेळ भरून काढणारी जीवनरक्षक मदत म्हणून पाहतो.
2: 12 सप्टेंबर या दिवशी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो, यामागची संकल्पना काय आहे?
3: जागतिक प्रथमोपचार दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रथमोपचाराचे ज्ञान हे केवळ डॉक्टर किंवा नर्स पुरते मर्यादित न ठेवता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे. कारण दुर्घटना या रुग्णालयात होत नाहीत, त्या रस्त्यावर, घरात, शेतात, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी होतात. त्यामुळे रुग्णाच्या आजूबाजूला त्या क्षणी उपस्थित असलेली व्यक्ती हीच पहिली मदत करणारी व्यक्ती असते. फर्स्ट एड इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी. साधारणपणे प्रथमोपचाराबद्दल सामान्यातल्या सामान्य नागरिकांना माहिती करून देणे हाच मेन.
2: एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यानंतर रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा वेळ महत्वाचा असतो असं म्हटलं जातं, तुम्ही काय सांगाल?
3: हो, या काळाला बरेचदा आपण गोल्डन आवर असं म्हणतो. अपघातानंतर गंभीर रक्तस्राव होणे, श्वसन बंद होणे, डोक्याला गंभीर दुखापत किंवा शॉक यामुळे रुग्णाची अवस्था काही मिनिटातच गंभीर होऊ शकते. म्हणून रुग्णालयात नेणे तर महत्वाचे आहेच, पण रुग्णालयात नेण्यापूर्वी काही प्रथमोपचार करणे तितकेच महत्वाचे आहे. जसं की जर रक्तस्राव होत असेल खूप जास्त तर त्या ठिकाणी प्रेशर देऊन तो थांबवणे, श्वास नसेल तर CPR देणे किंवा बेशुद्ध आहे पण श्वास चालू आहे अशा परिस्थितीत योग्य पोझिशनमध्ये रुग्णाला हलवणे, असे काही प्रयत्न जवळपासच्या व्यक्ती आपण करू शकतो.
2: आणि ते जर प्रयत्न केले गेले तर रुग्णाचं म्हणजे आयुष्य
3: वाढू शकतं. गोल्डन आवर असं का म्हणतात, कारण त्यातला प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो.
2: आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीनं सर्वप्रथम कोणती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे?
3: इथे मी एक फार महत्वाचा संदेश देऊ इच्छितो की फर्स्ट चेक द सीन अँड देन चेक द पेशंट. म्हणजे मदत करणाऱ्या व्यक्तीने आधी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. मदत करायची आहे पण अपघात जो झाला आहे त्याची सिव्हिअरिटी कशी आहे, म्हणजे तिथे तुम्ही जाऊन अजून अडकू नये अशी

0: परिस्थिती आधी नीट बघावी. म्हणजे समजा रस्त्यावर अपघात झाला आहे तर वाहतुकीला थांबवावं आधी, किंवा आधी रुग्णाला सुरक्षित स्थळी हलवावं आणि मग त्याला मदतीला जावं.
1: अपघात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. कधी भाजलेलं असतं, कधी हृदयविकाराचा झटका आलेला असतो, कधी सर्पदंश झालेला असतो. तर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे प्रथमोपचार करण्याची गरज असते. तर अशा वेळेला तातडीने प्रथमोपचार कोणते केले पाहिजेत याबद्दल काय सांगाल?
0: हां, मी एकेका गोष्टीबद्दल सांगेल. म्हणजे समजा रक्तस्त्राव जास्त होत असेल तर अशा वेळेस जिथून रक्तस्त्राव होत आहे तिथे डायरेक्ट प्रेशर देऊन तो थांबवणे. एखादा स्वच्छ अवेलेबल कपडा असेल तिथे तर त्या कपड्याने तिथे बांधणे किंवा त्या जखमेवरती प्रेशर राहील अशा प्रकारे बँडेज करणे असं आपण करू शकतो. याच्यात जखमेत समजा

0: कपड्याने तिथे बांधणे किंवा त्या जखमेवरती प्रेशर राहील अशा प्रकारे बँडेज करणे असं आपण करू शकतो. याच्यात जखमेत समजा काही फॉरेन बॉडी अडकलेली असेल, म्हणजे काचेचा तुकडा किंवा काही वस्तू जर शरीराच्या आतपर्यंत घुसली असेल तर ती शक्यतो काढू नये. याच्यासाठी मला एक प्रसंग आठवतो. एक 24-25 वर्षाचा मुलगा कन्स्ट्रक्शन कामावरती काम करत होता. चौथ्या पाचव्या मजल्यावरती तो स्लॅबवरून पडला आणि पडता तो पहिल्या मजल्याच्या स्लॅबची जी एक सळी बाहेर आली होती त्या सळीमध्ये अडकला. म्हणजे ती सळी त्याच्या पोटातून आरपार गेली, पण सुदैवाने त्याने म्हणजे अगदी हृदयाच्या जवळून ती सळी जरी आतून गेली तरी हृदयाला किंवा इतर ह्याला नाही लागला. पण त्यावेळेस तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला तिथे त्या अडकलेल्या परिस्थितीतून आणताना ती सळीतून त्याला काढलं नाही, ते सळीच कट केली छतापासून आणि त्या सळी सकट ते रुग्णालयात घेऊन आले. आणि मग आम्ही त्याला पूर्ण भूल देऊन ऑपरेशन करू शकलो, त्याची सळी काढू शकलो, त्याला जी काय इजा झाली होती ती दुरुस्त करू शकलो आणि त्याचे प्राण वाचले.
1: हे
0: सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्यांनी समजा त्या सळी तिथूनच काढण्याचा प्रयत्न केलास तर त्या सळीच्या मुळे जी काय इजा झाली तिथून इतका रक्तस्राव झाला असता की तो रुग्णालयात पोहोचूच शकला नसता.
1: हा सगळ्यात महत्वाचा प्रथमोपचार म्हणता येईल.
0: नंतर भाजल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजण्याची प्रक्रिया थांबवणे, आग विझवणे, सुरक्षितपणे आग विझवणे, कुठल्या पद्धतीची आग आहे ते बघून त्या प्रकारे ती आग विझवणे ही पहिली प्रक्रिया आहे. नंतर भाजलेली जी जखम असते त्याच्यावरती थंड पाणी टाकून दाह कमी करणे हे आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. फक्त याच्यावरती एकदम बर्फ लावू नये किंवा काही लोक टूथपेस्ट हळद लावणे किंवा लोणी तेल लावणे असं काही प्रकार करतात असं काही करू नये. फक्त थंड टॅप वॉटर जे असतं आपलं एकदमही चिल्ड नाही त्याने ते जखमेचा दाह कमी करणे ही काळजी घ्यावी आणि मग त्यानुसार त्याला मग योग्य वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात या. त्यानंतर जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर पहिल्यांदा त्याला तपासा की त्याचा श्वास चालू आहे का नाही. श्वास नसेल तर नॉर्मल ब्रिदिंगसाठी CPR करणे आवश्यक असते. CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसिसिटेशन. ही एक फार उपयोगी पद्धत आहे आणि हे आम्ही वैद्यकीय लोकांना तर माहिती असते पण आम्ही सर्व लोकांना हे शिकवत असतो की कशा पद्धतीने छातीला एक रिदमिक पद्धतीने प्रेशर देऊन श्वासोच्छवास द्यायचा असतो. श्वासोच्छवास देणे आणि हृदयाचे ठोके चालू करणे अशी प्रक्रिया या CPR पद्धतीत असते. तर ही प्रत्येकाने शिकून घेतली पाहिजे. एक आम्ही असंच एक वर्कशॉप केलं होतं आणि तिथल्या एक आजोबांनी ही पद्धत शिकली आणि नेमकं एक 2 दिवसानंतर त्यांच्या पत्नीला अटॅक आला. ती बेशुद्ध होती, घरात बेशुद्ध पडली होती आणि लवकर मदत नव्हती जवळ, पण त्यांनी CPR देऊन तिचं हृदय चालू ठेवलं आणि 1 तासाभरात ती नंतर रुग्णालयात पोहोचली आणि मग रुग्णालयात पुढचे उपचार होऊन ते वाचली. पण हे जे पहिले 10-15 मिनिटं किंवा मदत मिळण्यापूर्वीचा जो वेळ होता गोल्डन टाइम मध्ये CPR मिळाल्यामुळे त्यांचं मेंदू शाबूत राहू शकला, हृदय शाबूत, प्राण पण वाचले.
1: काही वेळेला घशात अन्न अडकतं आणि श्वास बंद होतो, घ्यायला त्रास होतो असं पण होऊ शकतं.
0: अशा वेळेस रुग्णाला छातीला धरून असं थोडं प्रेशर देऊन त्याला खोकला करण्यास भाग पाडणे आणि त्याच्यातून तो अडकलेला घास निघण्याचा शक्यता असते. त्याचं एक मेन्यूवर पण आहे पण ते प्रत्यक्ष करून ते शिकून घ्यायला शकतं. सर्पदंश हा महत्वाचा आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शांत ठेवणे आणि त्याने कमीत कमी हालचाल करावी असं बघणे आणि शक्य तितक्या लवकर त्याला रुग्णालयात नेणे एवढेच करणं गरजेचं आहे. जखम स्वच्छ धुणे आणि स्वच्छ ठेवणे, जवळपास जर अँटीसेप्टिक काही सोल्युशन असेल तर त्याने क्लीन करणे एवढं आपण करू शकतो. पण जखम कापणे किंवा तोंडाने विष शोषून घेणे किंवा घट्ट दोरीने टोर्निके बांधणे असं काही करू नये आणि शक्य असल्यास सापाचे फोटो काढणे आणि किंवा त्याचे वर्णन त्याला पकडू नये आणि त्याला मारू नये. त्याचा फोटो काढून त्याचे वर्णन आपल्याला सांगता आलं तर योग्य व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते की तो विषारी होता का बिनविषारी होता आणि त्यानुसार आपल्याला उपचार करायला सोपं जातं. फ्रॅक्चर असल्याचा जर संशय असेल एखाद्या ह्याच्यात तर अशा वेळेस तो फ्रॅक्चर झालेला भाग जो आहे तो जितका शक्य

0: आहे तितका सरळ ठेवणे आणि त्याला काही स्प्लिंट लावता येत असेल शक्यतो एखादी काठी बांधून त्याला बांधून ठेवता येत असेल आणि त्या पोझिशनमध्ये मग त्याला शिफ्ट करता आलं रुग्णालयात तर तेवढंच त्याला मदत होऊ शकते रुग्णालयात. वेडवाकडं हल्लं किंवा त्याच्यामुळे काय होतं की फ्रॅक्चर एंड्समुळे मेन रक्तवाहिनी किंवा एखादी रक्तवाहिनी इंज्युअर होऊन मग अजून धोका वाढत राहतो.
1: अच्छा.
0: पूर्णच पाय किंवा पूर्ण हात असं काढावा लागू शकतो. त्यानंतर नाकातून समजा रक्त येत असेल उष्माघाताच्या वेळेस असं होतं तर अशा वेळेस रुग्णाला थोडं पुढे झुकवावे आणि नाकाचा जो मऊ भाग असतो त्याच्यावर एक 10-10 मिनिटं असं मधून मधून प्रेशर देऊन ठेवावे.
1: अच्छा.
0: तोंडाने श्वास घ्यावा आणि मऊ भागा दाबून ठेवावा
1: थोडा
0: त्याच्याने तो रक्तस्त्राव थांबायला मदत होते. उष्माघात जर असं वाटत असेल तर अशा वेळेस जर पेशंट कॉन्शियस आहे बोलतो आहे तर अशा वेळेस त्याला पाणी देणे आणि त्याचं हायड्रेशन चांगलं करणे हे आपण करू शकतो. पण तो जर शुद्धीत नसेल तर अशा वेळेस मात्र पाणी वगैरे देऊ नये त्याला तोंडाने कारण अशा वेळेस एखाद्या वेळेस उलटी होण्याची शक्यता असते आणि रुग्ण जर कॉन्शियस नसेल तर तो ती उलटी ऍस्पिरेट करून अजून फुफ्फुसांना वगैरे धोका होण्याची शक्यता असते तर अशा वेळेस पाणी देऊ नये जर अनकॉन्शियस किंवा
1: नसेल तर देऊ नये. बरं आता हे तुम्ही सांगितलं प्रत्येक घटनेच्या वेळेला कुठला आपण प्रथमोपचार केला पाहिजे. प्रथमोपचार पेटी एक आपण म्हणतो नेहमी की असायला पाहिजे तर ती त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंची आवश्यकता जास्त असते.
0: अगदी. आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात एक फर्स्ट एड किट असावा आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक स्टराईल गॉस काही अधेजू बँडेजेस काही क्रेप बँडेज जेने प्रेशर देता येतं असे बँडेजेस नंतर काही मेडिकल टेप्स असतात ते त्यामध्ये मग अँटीसेप्टिक सोल्युशन किंवा अँटीसेप्टिक सोल्युशनचे काही वाईप्स मिळतात असे रेडीमेड ते ठेवणे नंतर ग्लोव्ज डिस्पोजेबल ग्लोव्ज असणे सीझर वेगळी कापण्यासाठीचे सीझर एक थर्मोमीटर एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आपल्याला रुग्णालयाचे रुग्णवाहिकेचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं साधारणतः असावं.
1: ह्या सगळ्या गोष्टींची प्रथमोपचार आता तुम्ही जी माहिती सांगितली याची माहिती आपल्या शाळकरी मुलांना असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का.
0: अगदी अगदी. मुलांना तर सगळ्यात लवकर शिकवता आलं पाहिजे आपल्याला आणि त्यांचा शिकवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देणे आणि प्रॅक्टिस करून दाखवणे म्हणजे त्यांना आपल्याला कॉल कॉम्प्रेस केअर अशा पद्धतीने शिकवता येईल म्हणजे इमर्जन्सी मदत कशी बोलवायची कुठे फोन नंबर करायचा कसं बोलवायचं हे त्यांना शिकवलं पाहिजे नंतर रक्तस्त्राव झाल्यावर प्रेशर कसं द्यायचं कॉम्प्रेस कॉम्प्रेशन कुठल्या पद्धतीने देता येऊ शकतं आणि बेशुद्ध रुग्णाबद्दल काय काय काळजी घ्यावी जसं मी आधी तुम्हाला सांगितलं तर ही सगळी आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देऊन शिकवू शकतो
1: शालेय
0: लोकांना. मी मुलांना अगदी सांगू शकेल की तुम्ही जरी डॉक्टर नसाल तरी तुम्ही कुणाचा तरी जीव वाचवणारे पहिले व्यक्ती होऊ शकता जर तुम्ही ही माहिती स्वतः शिकली तर.
1: आता जेव्हा ज्येष्ठ नागरिक किंवा महिला यांच्या बाबतीत हे अपघात घडतात तर त्यांच्या बाबतीत जेव्हा आपल्याला प्रथमोपचार करायचे असतात तर तेव्हा काही विशेष काळजी घ्यावी लागते का.
0: हां तर त्यांच्या बाबतीत प्रथमोपचार सर्वप्रथम म्हणजे डिग्निटी प्रायव्हसी आणि सेफ्टी म्हणजे ज्येष्ठ नागरिक पडल्यावरती त्यांना फ्रॅक्चर होणे डोक्याला गंभीर मार होणे किंवा मणक्यांना इजा होणे ह्याची शक्यता दाट असते. सर सगळे हाड झिजलेले असतात त्यामुळे साधा जरी फॉल असेल तरी त्याच्यात फ्रॅक्चर असू शकतं मणक्याला इजा असू शकते डोक्याला इजा असू शकते त्यामुळे त्यांना कमीत कमी हालचाल होईल त्यांची अशा पद्धतीने व्यवस्थित
1: रुग्णालयापर्यंत
0: पोहोचवणे हे आपण करू शकतो. महिलांच्या बाबतीत प्रथम उपचार करत असताना शक्यतो फिमेल अटेंडंट असणे प्रेफरेबल आहे आणि योग्य प्रकारे प्रायव्हसी राखून त्यांना अहोय ती मदत करू शकतो.
1: प्रथमोपचार करताना ते करणारे लोक किंवा ते प्रथमोपचार घेणारे लोक यांच्यामध्ये काही चुका होऊ शकतात तर त्या कोणत्या टाळल्या पाहिजेत.

0: म्हणजे फार अगदी काय म्हणेल मी त्याला, उत्साहाने असं म्हणजे प्रेमाने वाचू हे एकदम आपण आता डॉक्टर जाऊ आणि इथेच प्राण वाचवायचे असं प्रयत्न करू नये. आपला प्रथमोपचार देण्याचा उद्देश हा फक्त रुग्णाला सुरक्षितरित्या दवाखान्यापर्यंत किंवा योग्य त्या वैद्यकीय उपचारापर्यंत पोहोचवणे हाच असायला पाहिजे. त्याला रुग्णाला एकदम त्याच्या आजारातून बरे करणे किंवा त्याच्या इंजुरीतून बरे करणे हा आपला उद्देश नाही आहे. त्यामुळे फार पुढे जाऊन काही एकदम हिरोईक काही करायचा प्रयत्न करू नये.
1: प्रथमोपचाराचं हे जे प्रशिक्षण आहे किंवा आपल्याला सगळी माहिती पाहिजे असते, ही गोष्ट फक्त डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी यांनीच घ्यावी का सर्वसामान्य लोकांकडे पण असायला पाहिजे ही माहिती?
0: नाही, सगळ्या प्रत्येक नागरिकाला ही माहिती असायला पाहिजे. ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे असं मी म्हणेल. मी त्याला प्रथमोपचार आलाच पाहिजे. डॉक्टर आणि हेल्थ केअर प्रोफेशनलला तर ॲडव्हान्स ट्रेनिंग असते आणि त्यांना ती आवश्यक आहे, पण प्रत्येक सामान्य नागरिकाला CPR येणं आवश्यक आहे, ब्लीडिंग कंट्रोल करणं आवश्यक आहे, आणि जसं मी इमर्जन्सी रिस्पॉन्स इन बर्न्स किंवा चोकिंग किंवा फ्रॅक्चर किंवा स्नेक बाईट ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं हे माहिती पाहिजे.
1: सर, आत्ता तुम्ही जी माहिती सांगितलीत त्यावरून असं लक्षात येतं की सर्वसामान्य नागरिकांना प्रथमोपचाराबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी तुम्ही कोणता संदेश द्याल?
0: मी असा संदेश देऊ इच्छितो की आपत्कालीन प्रसंगात आपण डॉक्टरची वाट पाहत बसू नये. डॉक्टरपर्यंत पोहोचेपर्यंत पहिला डॉक्टर आपण स्वतः असतो याची जबाबदारी आणि जाणीव आपण करून घेतली पाहिजे. आपल्याला डॉक्टर होता येणार नाही, पण रक्तस्त्राव थांबवता येतो, CPR शिकता येतो, भाजलेल्या व्यक्तीला योग्य प्रकारे मदत करता येते, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चुकीचे उपचार होण्यापासून वाचवता येते आणि रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येतो. त्यामुळे माझा संदेश असा असेल की फर्स्ट एड शिका, कारण कधी ना कधी तुमच्या हातात एखाद्याचा जीव असू शकतो. प्रथमोपचार हा वैद्यकीय व्यवसाय नाही, तर तो माणुसकीचा पहिला प्रतिसाद आहे असं मी म्हणेल. थँक्यू.
1: श्रोते हो, असं म्हटलं जातं तुमच्या योग्य पद्धतीनं केलेल्या प्रयत्नांमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोल्डन पीरियड हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्या वेळेमध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मदत देऊ शकतो आणि ही मदत प्रथमोपचार असते. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचा जीवसुद्धा वाचू शकतो. म्हणूनच असं म्हणता येईल, योग्य पद्धतीनं केलेली योग्य कृती देईल सुखी आयुष्याला गती. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार. सहभाग डॉक्टर उमेश कुलकर्णी, जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन. निर्मिती सहाय्य स्मिता नामदे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई

0: केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: प्रसार

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोतो प्रसारित होत श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम, अर्थात हॅलो गीतमाला। आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे वैशाली राऊत यांनी। तर हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ऐकूयात हॅलो गीतमाला हा कार्यक्रम।

0: हेलो गीतमाला।
1: हॅलो गीतमाला या कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: दत्तात्रय दिगंबरराव डाके पाटील मावेश पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड पोस्ट राक्षस भुवन सेनेचे
1: कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। आज कोणतं गीत निवडलं आपण?
2: ताई मला सर्व श्रोत्यांना पोळ्याच्या आणि गणपती उत्सवाच्या महालक्ष्मी सणाच्या शुभेच्छा द्यायच्या सर्वांना।
1: हो तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। सध्या सणवार सुरू आहेत। आज कोणतं गीत निवडलं आपण?
2: बाप्पा मोरया रे
1: चित्रपट माहिती का?
2: प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं, चालेल का?
1: हो चालतंय ना।
2: काही मला मित्राचे नाव घ्यायचे ना, विलास पाटील सावंत, चंदन झिरा जालना, विलास पाटील भुतेकर, कैलास पाटील भुतेकर भुतेगाव, साहेबराव पाटील, नारायणराव चिरके, बळीराम साबळे, अभिमान साबळे, सय्यद जलाल भाई, नानासाहेब घुगरे आणि आमचा नातू दिशांत उर्फ समर्थ डाके पाटील।
1: फोन केल्याबद्दल धन्यवाद। ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत।

0: हॅलो गीतमाला.
1: हा हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
0: आम्ही विलास देशमुख बोलतो, बीडवरून.
1: बीडवरून, हा बोला विलासजी.
0: गाणं ऐकायचंय सुशीला मधलं.
1: सुशीला चित्रपटातलं गाणं ऐकायचंय.
0: जीवन इसका नाम है प्यारे. हॅलो.
1: ठीक आहे, फोन केला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
0: बरं.

0: हेलो नमस्ते मंगला।
1: हाँ नमस्कार, कौन बोलता है?
0: ईश्वर गायकवाड बोलतो।
1: परजी बोला।
0: हाँ मला गाणं ऐकायचं आहे मॅडम।
1: हाँ कोणतं गीत निवडलं आज?
0: मी ते चिंद्रा चित्रपटातलं गीत आहे, गाणं निवडलंय तेरे काना चोळी लुगडे। हाँ
1: ठीक आहे, मग काय सणवार काय म्हणतायत?
0: सणवार सध्या पाऊस आणि लयच परेशान आहेत मॅडम।
1: हो पाऊस नाहीच आहे आपल्याकडे, गणपती बाप्पाला प्रार्थना करावी लागेल। ठीक आहे ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत, फोन केला धन्यवाद।
0: एक मित्राचं नाव घ्या मॅडम। हा रमेश कदम, राहुल गायकवाड आणि कार्तिक गायकवाड।
2: अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी।
3: बर
2: किसनानं भुलवल्या यम

0: हॅलो
1: हॅलो. हा, कोण बोलताय?
0: मी शिरूर तालुक्यातील हिवरशिंगाईतून बोलतोय.
1: हिवरशिंगाईत बोला. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज कोणतं गीत निवडलं आपण?
0: पण सध्याची परिस्थिती आहे, पाऊस नाही. म्हणजे पिकावातून हाल चालले.
1: हो आहे, पाऊस आहे आपल्याकडे, फार कमी आहे यावेळेस.
0: तर बळीराजाला थोडासा दिलासा मिळावा असं एक गीत. हो मग तेच पडरे पाण्यात.
1: ठीक आहे, फोन केला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
0: हॅलो मॅडम.
1: हा हॅलो. हॅलो गीतमाला या कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
0: मी विठ्ठल सोळंके बोलतो, गोंदिया तालुका अंबड जिल्ह्याला.
1: अच्छा, बोला सोळंके जी.
0: गाणं ऐकत आपल्याला.
1: बोला, कोणतं गीत निवडलं आज आपण?
0: शेत माझं लय तानलंय लोकगीत.
1: खूप छान गीत निवडलं आपण. जवळपास आज सगळ्या श्रोत्यांचे हेच फोन आहेत की पाऊस कमी आहे, आपल्या बळीराजाला त्याची गरज आहे, आणि तुम्ही गीतही तेच निवडलंय. काय म्हणता, मग अजून काय चाललंय?
0: काय नाही, पाण्याची खूप वाट बघतो पावसाची
1: आज सर्वत्र, आणि सगळ्यांचे तेच प्रश्न आहेत.
0: हो ना,
1: ऐकूयात हे तुमच्या आवडीचं गीत. फोन केला, धन्यवाद.

0: हॅलो,
1: हा हॅलो गीत, मला या कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
0: रघुनाथ दुकानदार, पोंदवडे तालुका, करमाळा जिल्हा, सोलापूर.
1: बोला.
0: तर आता सोमवारी येणाऱ्या सोमवारी गणरायाचं आगमन होत आहे ना?
1: हो, गणरायाचं आगमन होत आहे सगळीकडे. सणवारांचं सध्या रेलचेल सुरू आहे.
0: आणि वैशाली ताई काय झालंय, फक्त शेतकरी वर्ग नाराज आहे जरा.
1: हो, कारण पाऊस नाहीये सगळीकडे.
0: पाऊस नसल्यामुळे आता पेरणी आली ना, रब्बी पिकाची, ज्वारीची पेरणी आमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर असते.

0: नाही, सगळीकडेच पाऊस कमी आहे.
1: तर मला गीत ऐकायचं होतं, शेंदुरकरांचं गीत आहे.
0: कोणतं?
1: चित्रपटाचे नाव आहे दोन बायका फजिती ऐका. आणि गीताचा बोल आहे तर मंडप फुलला मेळा जमला गणराय झाला सभापती.
0: फोन केला धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत
2: मंडप.

0: हॅलो हॅलो गीतमाला कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम, मी अभिमान साबळे पाटील बोलतो, मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड इथून.
0: हा साबळेजी बोला, आज कोणतं गीत निवडलं? आज मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आहे.
1: हो मॅडम, आपल्याकडे पाऊस नाही, पाणी नाही, सगळे पिकं वाळून गेलेले.
0: पावसाची आज खूप गरज आहे सगळ्यांना, पाऊस फारच कमी पडलाय, त्यामुळे आपल्या बळीराजाला त्याची आवश्यकता आहे, सर्वांनाच आवश्यकता आहे.
1: कारण काय झालंय, कापूस बी गेले आणि सोयाबीन बी गेले, जे महत्वाचे आर्थिक पिकं होते ते सगळे गेलेले आहेत, त्यामुळे शेतकरी अतिशय संकटात आहे.
0: हो आहेच आहे संकटात.
1: त्यामुळे एक दैवता मधलं गीत ऐकायचंय, खेळ कुणाला दैवाचा कळला. आमच्यासोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, काका बळीराम साबळे, राम हरिकद, विजयकांत गौतम, ईश्वर साहेब वडवणी.
0: आपण आता येणाऱ्या गणरायाला सांगूया की हे संकट दूर कर म्हणून. ठीक आहे, फोन केला धन्यवाद. ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद मॅडम, धन्यवाद.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाताराय मेरा दिली या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कार्यक्रमात श्रोतील ऐकूयात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील अलका याग्निक, उदित नारायण आणि सहकारांच्या स्वरात समीर यांची गीतरचना, संगीत नदीम श्रवण यांचं.

श्रोतृ आपण हेमलता यांच्या स्वरात आँखों के सरों के से या चित्रपटातील रवींद्र जैन यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं रवींद्र जैन यांचंच. श्रोतो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी. मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी. हे आपलं भविष्य तर नाही ना?

0: हे चित्र गाण्यातच नाही सत्यातही उतरवायला हवं, हो ना? त्यासाठी
1: झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं संरक्षण करा, झाडे लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा।
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया।

0: वीज बचतीचा एकच उपाय, सौर ऊर्जेशिवाय नाही पर्याय। करा बचत विजेची, वाचवा संपत्ती राष्ट्राची, बनवू संपन्नशाली भारत, जेव्हा करू विजेची बचत।
1: परसबागा, कुंड्यातली रोप, जनावर वाहन धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।

शतक आता है मेरा दिल या कार्यक्रम ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील उमरावजान या चित्रपटातील शहर यार यांची गीतरचना संगीत नियोजन आहे खय्याम यांचं।

श्रोते, आता आपण आप तो ऐसे ना थे या चित्रपटातील हेमलता यांनी गायलेली निदा फाजली यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं उषा खन्ना यांचं. श्रोते, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पाकिसा या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेली कैफी आझमी यांची गीतरचना. संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं.

श्रोतोआताच आपण आनंद मोडक यांच्या संगीत नियोजनात मुक्ता या चित्रपटातील जयश्री शिवराम रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेली कविवर्य नाद व महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: 11:46 झाले आहेत. श्रोतेहो प्रसारित होत स्वरांजली हा मिश्र संहिता कार्यक्रम. पंततपूर्वी एक जाहिरात संदेश.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक

0: तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते, सुरांजली हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी ऐकूयात एक लोकगीत रचना.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। कशाचा आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे। फुलून केवळ्यात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। तुझी दिठी तुझी मिठी तुझा सवे शहारतो। तुझी

दिठी तुझी मिठी, तुझा सवे शहारतो, तुझा तना मना तुनी पुन्हा पुन्हा थरारतो। अधीर रात्र मागते, अधीर रात्र मागते तुझी सुगंध वेचणी, तुझा कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, फुला फुला तुनी पुन्हा पुन्हा भरून गायचे। तुझाच देह गंध हा दिशा भरून साजणी, तुझा कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं तितकंच उत्कट प्रकटीकरण। तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझा तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे, आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी। तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही, तरीही सारं हवं असं वाटणार आहे। त्याला गंधभारल्या केवड्यात ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते। पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी, आणि रात्रभर तुझा सुगंध माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो। आणि मग असं उत्कट प्रेमात न्हावून निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत, आणि पुन्हा पुन्हा फुला फुलातून गात राहायचे आहे, इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी।

श्रोते, आता आपण स्वरांजली हा मित्रसंहिता कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी बीड केंद्र दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. श्रोते, सहक्षेपक आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार
1: वरदा, दोन दिवसांवर गणपती उत्सव आलेला
0: आहे. हो,
1: सगळीकडे त्याचीच तयारी सुरू आहे.
0: हो, हा तू बघितलं असेल ना, बाजारपेठांमध्ये गणेशाच्या मूर्ती वेगवेगळ्या रूपात आहेत, फुलं आहेत, सजावटीचं साहित्य दिसतंय, नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ, मिठाई दिसतीये.
1: अगदी, म्हणजे ना हे सगळं आपल्याला किती आनंद देतं ना, म्हणजे डोळ्याला आनंद देतं, मनाला आनंद देतं, उत्साह वाढवतं.
0: खरंय.
1: आणि बघ ना, म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसते लोकांची, सर्जनशीलता दिसते. हे जे वेगवेगळी मखर आहेत गणपतीसाठी, सजावटीसाठीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यातून क्रिएटिव्हिटी दिसते, ती वाढीस लागलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर ना?
0: अगदी खरंय. आणि बघ ना, आपले सगळे सण खरं तर त्यामागची भूमिका जाणून घेऊन आपण जर ते साजरे केले ना, तर त्याचं महत्व अगदी स्पष्ट होतं ना.
1: म्हणजे आता श्रावण महिना तर संपला, भाद्रपद सुरू झालाय, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं महत्व सांगणार आहे.
0: भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरतालिकेचं व्रत साजरं करतो. आपला जोडीदार, सहचर, आपल्याला हवा तो निवडणारी पार्वती, त्यासाठी व्रत करणारी पार्वती. या पूजेच्या वेळी बघ ना, आपण वेगवेगळी पत्री अर्पण करतो देवीला. आणि ही पत्री हरतालिकेच्या वेळची असू दे किंवा गणेश पूजनाच्या वेळची असू दे, याचा उद्देश फक्त पत्री वाहणं इतकाच नाहीये, बर का?
1: बरोबर. म्हणजे ना, आपण त्यानिमित्तानं आपल्या बागेत जातो, ती पत्री तोडतो, त्यानिमित्तानं त्या झाडांशी, त्या वृक्षांशी संवाद आपला घडतो. आणि सगळ्या या ज्या पत्री आहेत ना, तर त्याचं काहीतरी नातं आपल्या आरोग्याशी नक्कीच असणार आहे.
0: अगदी. आणि हेच सगळं जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वैद्य अनघा किनिंगे यांचं भाषण, गणेश आणि हरतालिकेला वाहिल्या जाणाऱ्या पत्रीचं महत्व. ऐकूया.
2: श्रावण सरला आणि भाद्रपद सुरू झाला की वेद लागतात ते श्री गणेशाच्या आगमनाचे. आधी हरतालिकेची पूजा आणि नंतर श्री गणेशाची पूजा. ही पूजा करत असताना आपण काही विशिष्ट अशा पत्री हरतालिकेला आणि श्री गणेशाला वाहतो. पण मग नेमक्या ह्याच पत्री का वापरायच्या, त्याचं आरोग्यदृष्ट्या काही महत्व असतं का, ते आज जाणून घेऊयात. तसं तर गणपतीला एकूण 21 पत्री वाहण्याचा प्रघात आहे. त्यापैकी गणपतीला अतिशय प्रिय असणारी वनस्पती म्हणजे दुर्वा. दुर्वा वाहिल्याशिवाय गणेशाचं पूजन पूर्ण होतच नाही. गवतासारखी दिसणारी ही वनस्पती गुणधर्माने अतिशय थंड आहे. ज्यांना सतत उष्णतेचा त्रास होतो किंवा ज्यांचं काम सतत उन्हामध्ये किंवा गॅसजवळ उष्ण ठिकाणी आहे, अशा सगळ्यांसाठी दुर्वांचा रस हे अमृत आहे. दुर्वांचा 2 चमचे रस खडीसाखरेसोबत घेतला तर पित्तामुळे होणारा दाह शांत होऊ शकतो. आपल्यापैकी बरेच जणांना उन्हाळ्यामध्ये वरचेवर गुन्हा फुटण्याचा त्रास होत असतो, अशा वेळी दुर्वांचा 2 थेंब रस नाकामध्ये घालावा, रक्तवाहिणी थांबते. ज्या स्त्रियांना वरचेवर अंगावरून जास्त जात असेल, अशांनी दुर्वाचा 2 चमचे रस थोडीशी खडीसाखर घालून जेवणाआधी पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावा. लघवीला होत नसेल, थेंब थेंब होत असेल, तर दुर्वांचा रस घेतल्याने लघवी सुद्धा साफ होते. लघवीमधून रक्त पडत असेल, लघवीचा रंग तांबडा पडला असेल, तरीही दुर्वांचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते. दुर्वांबरोबरच गणपतीला विशेष वाहिली जाणारी पत्री म्हणजे आघाडा. आघाडा आयुर्वेदामध्ये विषघ्न सांगितला आहे. उंदीर, विंचू, साप किंवा कुत्रा चावला असेल तर आघाड्याची मुळी पाण्यात उगाळून ते पाणी पिण्यास द्यावे. आघाडा मूतखड्यावरही एक उत्तम औषध आहे. मूतखडा पिशवीच्या तोंडाशी आल्यामुळे दुखून मूत्रप्रवृत्ती होत असेल किंवा तो खडा पडत नसेल, अशा वेळी आघाड्याच्या पानांचा रस 5 मिली 5 ग्रॅम खडीसाखरेसोबत घ्यावा, जेणेकरून मूतखडा पडून लघवी साफ होण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये आघाड्यापासून क्षार बनवला जातो आणि हे मूतखड्यावरचं एक उत्तम औषध आहे. ज्यांना वरचेवर मूतखड्याचा त्रास होत असेल किंवा मोठा मूतखडा असेल ती फोडून बाहेर पाडून टाकायचा असेल, तर वैद्यकीय सल्ल्याने आघाड्याचा क्षार जरूर घ्या. पूजा सत्यनारायणाची असो की गणेशाची, सर्वच पूजेमध्ये आवर्जून वाहिला जातो असा सुगंधी केवडा. आपल्या सख्या गोडाच्या स्वयंपाकात विविध पदार्थांमध्ये केवड्याचा अर्क वापरत असतीलच, परंतु केवडा

केवडा अर्क हा औषधी देखील आहे बरं का. केवडा हा अँटी इन्फ्लमेटरी आहे. जेव्हा आपल्या सांध्यांवर सूज येते किंवा एखाद्या ठिकाणी मुका मार लागून सूज आली असेल आणि त्यात ठसठस होत असेल तर केवड्याचा अर्क कोमट तेलामध्ये मिसळून दुखऱ्या भागेवर लावावा. सूज पटकन कमी होते. वारंवार उष्णतेचा त्रास होत असेल, शरीरामध्ये धग जाणवत असेल तर केवड्याचा अर्क पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्यावे. दाह शांत होतो आणि सुगंधित असल्यामुळे केवड्याचा वास हा आपले मन शांत करून मनातील ताणतणाव देखील दूर करतं. असा हा बहुगुणी केवडा. यानंतर जाणून घेऊया पूजेच्या पुड्यामध्ये आवर्जून टाकल्या जाणाऱ्या आणि महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपानाविषयी. महादेवाला आपण निळकंठ असं म्हणतो. ज्याचा कंठ निळा आहे तो निळकंठ, कारण त्यानं विष प्राशन केले आहे आणि बेलाचं पान हे उत्तम विषघ्न आहे. साप, विंचू, उंदीर किंवा कुठलाही कीटक आपल्याला चावला असेल तर बेलाच्या पानांचा रस पोटातून घ्यावा आणि दंश केलेल्या जागी त्याचा लेप लावावा. सूज उतरते आणि विषाचा असरही उतरतो. बेलाच्या पाना इतकाच बेलाचं फळ आणि मूळ सुद्धा औषधी आहे. बेलाच्या फळाची मोठी गंमतच आहे. बेलाचं अर्ध पिकलेलं फळ आपल्याला लागलेलं जुलाब थांबवतो आणि पूर्ण पिकलेल्या फळामुळे पोट साफ होतं. आहे की नाही गंमत? पावसाळ्याच्या दिवसात पोटात इन्फेक्शन होणं खूप स्वाभाविक गोष्ट आहे. असं होऊन वारंवार जुलाब होत असतील तर बेलाचा मुरब्बा थोडा थोडा घ्यावा, म्हणजे पोटातलं इन्फेक्शनही दूर होतं आणि आतड्यांची सूजही कमी होते. जुलाबही थांबतात आणि कोठा जड असेल, वारंवार पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल तर बेलफळाचं सरबत करून प्यावं. हे सरबत घेतलं असता एखादा सौम्य जुलाब होऊन कोठा साफ होतो आणि उष्णता कमी होते. माका, ज्याला भृंगराज म्हणून आपण ओळखतो, केसांसाठी माका चांगला आहे हे आपण सगळेच जाणतो. भृंगराज तेल आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. याने केस काळे, दीर्घकाळ निरोगी राहतात. याशिवायही माका अनेक आजारांवर औषधी म्हणून वापरता येतो. माका हा उत्तम कंडुघ्न आहे. कंडू म्हणजे अंगावर येणारी खाज. एखाद्या ठिकाणी बारीक खाज येऊन पुरळ येत असेल आणि खाजल्यावर तिथली त्वचा भुशासारखी तुटत असेल तर माक्याच्या पानांचा रस थोडी मिरेपूड घालून चोळावा. खाज तात्काळ थांबते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अर्धशेषी, ज्याला व्हर्टिगो म्हटलं जातं, त्याचा त्रास होत असेल. अशा वेळी माक्याच्या पानांचा रस, नारळाचं दूध, खडीसाखर घालून पोटातून घ्यावा आणि दोन थेंब ज्या बाजूचं डोकं दुखतं आहे त्या नाकपुडीत घाला. डोकेदुखी थांबवण्यासाठी हा एक उत्तम आणि सहज उपाय आहे. आजकाल आपला मोबाईलचा वापर वाढलाय. काही स्त्रिया वर्किंगही असतील तर त्यांचा कम्प्युटर आणि स्क्रीन टाईम पण वाढलाय. त्यामुळे डोळे लवकर थकतायत. कोणाला डायबिटीस आहे त्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, डोळ्यांचं प्रेशर वाढलंय. अशा सर्व नेत्रविकारांवर माका हा अतिशय गुणकारी आहे. लहान मुलांना सतत कफाचा त्रास होत असेल तर माक्याच्या ताज्या पानांचा रस तितकाच मध घालून थोडा थोडा चाटवावा, कफ कमी होतो. असा हा बहुगुणी माका म्हणजेच भृंगराज. आता पाहूया तुळस. तुळस विष्णूला प्रिय असणारी ही विष्णुप्रिया. तुळशीची पानं, मंजिरी, बिया, मूळ, मुळाची त्वचा असं सगळं काही औषधी आहे. किंबहुना म्हणूनच आपण प्रत्येक पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करतो. अनेक दिवसाचा कारणाशिवाय ताप येत असेल तर तुळशीचा रस हा ताप कमी करतो. उचकी येत असेल तर तुळशीच्या रसात मध घालून चाटवावा, उचकी थांबते. तुळस ही शूलघ्नी आहे. पोटात दुखत असेल तर थोडाशा लिंबाच्या रसासोबत तुळशीचा रस पोटातून द्यावा. वारंवार दम्याचा त्रास होत असेल तर तुळशीचा रस खडीसाखर घालून द्यावा. खोकला येत असेल आणि कफ सुटत नसेल तर तुळशीसारखे उत्तम औषध नाही. लहान मुलांच्या खोकल्यावर एक थेंब तुळशीचा रस थोडासा दुधात घालून दिल्यावर कफ त्वरित कमी होतो. त्वचेवर येणाऱ्या डागांसाठी तुळशीच्या मुळाचे गंध हे तर सगळ्यात उत्तम औषध. पोट साफ होण्यासाठी आपण सगळे घेतो

सब्जा बी म्हणजे तुळशीचंच बी बरं का, अशी ही बहुगुणी तुळस. गणपतीला वाहायच्या पत्रींमध्ये एक विशेष पान असतं, ते म्हणजे धोत्र्याचं. खरं तर धोत्रा हे एक विषारी वनस्पती आहे, पण तरीही देवाला आपण ती अर्पण करतो. कारण धोत्रा विषारी असला तरी योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी वापरला तर तो औषधासारखा काम करतो. धोत्रा मुख्यतः दम्यावरचं औषध आहे. वारंवार श्वासाचा त्रास होत असेल तर धोत्र्याची पाने आणि अडुळशाची पाने जाळून त्याचा धूर तोंडाने घ्यावा, श्वासाचा वेग कमी होतो. यालाच आयुर्वेदामध्ये धूमपान असं म्हटलं जातं. धोत्र्यापासून बनवलेले कनकासव हे दम्यावरचे प्रसिद्ध औषध आहे. याशिवाय धोत्र्याच्या पानांचा वाटून किंवा मुळाचा उगाळून लेप संधिवातामध्ये अतिशय उपयोगी आहे. तेव्हा श्रोते हो, धोत्र्याचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखेखाली जरूर करा. रुई केवळ गणपतीलाच नव्हे तर हनुमानालाही प्रिय असणारं हे पान. पवनपुत्राला वाहिलं जाणारं हे रुईचं पान उत्तम वातशामक आहे. शरीरामध्ये वात वाढून सांधे दुखत असतील, सांध्यांना सूज येत असेल तर रुईच्या पानांचा शेक द्यावा. सूज पटकन उतरते आणि शूलही थांबतो. पोटामध्ये वात साचून पोट फुगून दुखत असेल तर रुईच्या हिरव्या पानांचा रस थोडेसे मीठ घालून प्यावा. तसेच पोटाला सेंधव घातलेल्या कोमट तेलाने मसाज करून रुईच्या पानांचा शेक द्यावा. पोटातला गॅस पुढे सरकतो आणि पोटातला शूलही थांबतो. हातापायाची बोटे जाड होऊन पाय सुजून बोटावर व्रण पडून ते बरे होत नसतील अशा वेळी रुईच्या मुळाचे चूर्ण मधासोबत घ्यावे. आता जाणून घेऊया डाळिंबाविषयी. लाल चुटूक दाणेदार डाळिंब आपल्या सगळ्यांनाच खायला आवडतं. श्री धन्वंतरीच्या पूजेत देखील हे ठेवलं जातं. डाळिंबाची बी, डाळिंबाचे दाणे, डाळिंबाचा रस एवढंच काय, डाळिंबाची सालही औषधी आहे. डाळिंब हे उत्तम पित्तनाशक आहे. चांगल्या ताज्या डाळिंबाचा रस काढून त्यात खडीसाखर घालून घेतल्याने कुठल्याही प्रकारचं पित्त शांत होतं. डाळिंब रुची उत्पन्न करणारं आहे. कुठल्याही कारणाने अरुची येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खा. डाळिंबाचा रस हृदय आहे. हृदय म्हणजेच हृदयाला हितकारक. ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशांनी डाळिंबाच्या दाण्याचा रस दररोज घ्यावा. कधी घट्ट संडासला होते, कधी पातळ संडास होते, कधी संडास चिकट होते अशी तक्रार असेल तर त्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी असं म्हणतात. आणि डाळिंबाची साल हे ग्रहणीवरचं एक उत्तम औषध आहे. अर्जुन सादडा हाड सांधणारी वनस्पती म्हणून अर्जुन सादडा खूप प्रसिद्ध आहे. हाड मोडले असता याच्या सालीचं चूर्ण पोटात देऊन प्लास्टर बांधल्याप्रमाणे याची साल तुटलेल्या हाडावर बांधली जाते. याशिवाय अर्जुन उत्तम अँटीसेप्टिक आहे. जशी कुठलीही जखम अँटीसेप्टिक लोशनने क्लीन करतो तशीच आयुर्वेदामध्ये जखम ही अर्जुन सादड्याच्या सालीच्या काढ्याने धुतली जाते. त्यामुळे जखम तर स्वच्छ होतेच, शिवाय ती लवकर भरूनही येते. अर्जुन उत्तम हृदय आहे. अर्जुनापासून बनवले जाणारे अर्जुनारिष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असेलच. याशिवाय रक्तपित्त म्हणजे नाकातून किंवा तोंडावाटे रक्त पडणे, तसेच रक्त अतिसार म्हणजे संडास करते वेळेस रक्त पडणे अशा आजारांवरही अर्जुनाचं चूर्ण एक उत्तम औषध आहे. बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाला वाहिला जाणारा बोधिवृक्ष म्हणजे पिंपळ. भगवान बुद्धाने याच्या झाडाखाली बसून उपदेश केला असं म्हटलं जातं. बुद्धी वाढवणारी विविध औषधे आयुर्वेदात वर्णन केली आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पिंपळ. पिंपळाच्या पानाची पत्रावळी करून रविवारी त्यावर गरम गरम वरण भात लहान मुलांना खायला दिला तर ज्यांची जीभ जड आहे, ज्यांची बुद्धी जड आहे, ज्यांची वाढ त्यांच्या वयानुसार योग्य प्रमाणात होत नाही अशा सर्वांमध्येच याचा फायदा होतो. पिंपळाची साल ही देखील औषधी आहे. पिंपळाच्या सालीचा काढा करून त्याने कुठलीही जखम धुतली तर ती जखम लवकर बरी होते. विशेषतः मधुमेह म्हणजेच डायबिटीसमुळे होणाऱ्या जखमा पिंपळाच्या काढ्याने लवकर बऱ्या होताना दिसतात.

0: आता पाहूया काही फुलं जे आपल्याला माहिती आहेत पण त्याची पत्री आपण गणपतीला वाहतो. जाई, जास्मिन म्हणून हिला आपण ओळखतो. याची फुले गजरा करून केसात सहज माळली जातात. याची सुगंधी फुले देवाला वाहिली जातात. पण याची पाने ही देखील औषधी आहेत. जाईचा पाला मुखरोगावर खूप मोठं औषध आहे. वरचेवर तोंड येण्याचा त्रास असेल तर जाईची पाने चघळून खावीत. जाईच्या पानांचा काढा करून वरचेवर गुळण्या केल्या तर तोंड येणे बरे होते. तोंडात जखमा झाल्या असतील तर त्याही यामुळे बऱ्या होतात. मुळात जाईचा पाला हा उत्तम रणघ्न म्हणजेच बेस्ट हिलिंग प्रॉपर्टी असणारा आहे. कुठल्याही प्रकारची जखम जाईच्या पाण्याने किंवा काढ्याने धुतल्याने लवकर बरी होते. जाईप्रमाणेच गणपतीला वाहिली जाणारी पत्री परंतु याची फुलं आपल्याला माहिती आहेत ती म्हणजे मधुमालती. मधुमालती हे वातावरणासाठी एक आयडियल सीझनल औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. मधुमालतीची पाने ही बेस्ट अँटीफंगल आहेत. पावसाळ्यामध्ये ओले कपडे घातल्यामुळे बऱ्याच लोकांना फंगल इन्फेक्शन होतं. खाज, गजकर्ण, नायटा अशा फंगस धरल्यामुळे होणाऱ्या त्वचारोगात मधुमालतीची पाने वाटून तेलात कालवून ती लावली तर खूप फायदा होतो. जाई, मधुमालती याप्रमाणेच जिची फुलं आपल्या परिचयाची आहेत ती कणेर. बोलीभाषेत आपण तिला कणेरी असं म्हणतो. करवीर, हयमारी, हयारी अशा नावाने ही ती ओळखली जाते. कणेर ही वनस्पती देखील विषवर्गात मोडते. कणेरीची मुळे विषारी असतात परंतु स्वतः विषारी असली तरी ती वातावरण मात्र शुद्ध करते. म्हणूनच आपल्या बागेत कणेर लावण्याचा प्रघात आहे. सांधेदुखीवरील महाविषगर्भ तेल या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधात सुद्धा याचीच साल वापरली जाते. या सगळ्याबरोबरच या सर्व वनस्पतींचा एक विशेष गुणधर्म आहे ते म्हणजे या सर्वच वनस्पतींची पाने पाणी शुद्ध करतात. पावसामुळे दूषित झालेले नदीचे पाणी गणपतीच्या विसर्जनासोबत वाहिलेल्या या पत्रीमुळे शुद्ध होण्यास मदत होते. शिवाय पाण्याचे निर्जंतुकीकरण होऊन ते पिण्यायोग्य होते. हरतालिकेला आणि गणपतीला या पत्री वाहण्याचा आपल्या पूर्वजांचा हा शास्त्रीय आणि व्यापक दृष्टिकोन होता. तेव्हा श्रोते हो, आशा करते की या वर्षीपासून हरतालिकेला आणि गणेशाला ही पत्री वाहताना त्यामागचं शास्त्र समजून घेऊन ती वाहिली जाईल.
1: वैद्य अनघा किनिंगे यांचं गणेश आणि हरतालिकेला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं महत्व हे भाषण आपण ऐकलं.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: वरदा, आपण मागच्या भागापासून बोल कायद्याचे ही मालिका सुरू केली आहे. मागचा पहिला भाग आपण प्रसारित केला. कायदा सगळ्यांसाठीच असतो, आपल्या मदतीसाठी असतो, पण काही गोष्टी घडतात आणि यासाठी कायदा आपल्याला मदत करू शकतो हे मात्र आपल्याला माहीत नसतं.
0: कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी असतात, पण त्याची माहिती आपल्याला नसते आणि त्यामुळे बरेचदा त्याचे परिणामही भोगावे लागतात.
1: कुटुंबांमध्ये काही वेळा कलह होतो, आपल्याच माणसांकडून आपण दुखावले जातो, भांडणं होतात, वाद होतात, आणि हे जर घरातल्या वरिष्ठ मंडळींबाबत घडलं तर त्यांची तर मात्र अगदी कुतरहोड होत असते. प्रेमाची माणसं असतात, तीच दुखावत असतात, पण आपल्यावर परिस्थिती मात्र त्याच माणसांमुळे आलेली असते. मग करायचं काय हा प्रश्न असतो.
0: त्यांनाही कायद्याची मदत ही होतच असते आणि याच विषयी आजच्या बोल कायद्याचे या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया बोल कायद्याचे या मालिकेचा दुसरा भाग. मार्गदर्शिका आहेत ऍडव्होकेट वर्षा जाधव. हो।

ॲडव्होकेट ऑफिसमधील शांतता फोनच्या ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंगने भंग होते. वाचत असलेला कागद खाली ठेवीत ॲडव्होकेट मॅडम फोन उचलतात. हॅलो, ॲडव्होकेट वर्षा जाधव बोलते. हां बोला की सरला काकू. अगं माझी सून स्नेहा आणि मुलगा सुहासच्या संदर्भात तुझा सल्ला घ्यायचा आहे. काही प्रॉब्लेम झालाय का? हो अगं तुला माहितीच आहे, मागे स्नेहा नातवाला घेऊन कायमची माहेरी गेली होती. त्यावेळेला तिचा हट्ट पुरवून तिला परत आणली होती, पण आता पुन्हा कॉम्प्लिकेशन झालंय म्हणून तुला भेटायचंय. तिला सासूसऱ्यांची घरात अडचण नको आहे असं सुहासने मला सांगितलं, म्हणून मग मी आणि काका तुला भेटायचे म्हणतोय. बर, मग माझ्या ऑफिसला या संध्याकाळी. दुपारी आलो तर चालेल का? हो चालेल की, 4:00 सुमारास या, वाट पाहते मी. फोन बंद करून आपल्या ज्युनियरला हाक मारतात. मुरलीधर, तुम्ही फॅमिली कोर्टमधील तारखेचे पाहाल. पंकज, तू चल माझ्याबरोबर कोर्टात. आपण 3 येऊ ऑफिसला. आज त्या सरला देशमुख आणि देशमुख काका येणार आहेत 4:00. तू तहान देते त्या मीटिंगला, म्हणजे मग नोट्स घेशील. या बसा काकू. काका बसा. काय सल्ला हवाय काकू तुला? वर्षा, मला काही समजे ना मी काय करू ते, म्हणून तुझ्याकडे आले. बोला की काय प्रॉब्लेम झालाय? तुला माहिती आहेच, काही वर्षापूर्वी सुहासला सोडून स्नेहा माहेरी निघून गेली होती मनोजला घेऊन. स्वतःचे पुण्यात घर नव्हतं सुहासचं, म्हणून येत नाही म्हणाली होती. मग आम्ही आमचा फ्लॅट सुहासला बक्षीसपत्राने त्याच्या नावावर करून दिला. सुहास म्हणाला होता, मी बघतो सगळं. आणि स्नेहाही म्हणाली होती, मी बघते सर्व. म्हणून आणि त्यानंतरच ती मनोजला घेऊन परत आली नांदायला. बर, मग आता? वर्षा मॅमनी विचारलं. आता सुहास म्हणतोय तुम्ही

घर सोडून जा. अगं पण असे का म्हणतात ते, तुमचे तर पटत होतं ना. हो, आम्ही घर बक्षीस दिल्यानंतर ती दोघं आणि मनोज माझ्याच बरोबर राहतात, काका म्हणाले. पण मग अचानक हे सर्व, अचानक नाही, सुहासला बक्षीसपत्र करून दिल्यापासून असे सर्व बिघडत गेले. घर खर्च काकांनीच त्यांच्या पैशातून आजवर केलेला आहे, पण जेव्हा काकांची एंजियोप्लास्टी झाली आणि पैसे कमी पडतील असे वाटले तेव्हापासून सर्व बदललं. सुहासकडे थोडे पैसे मागितले काकांनी. ट्रीटमेंटचा खर्च रिटायरमेंट नंतर झेपणार नाही असं वाटलं होतं आम्हाला, पण सुहास नाही देत म्हणाला. बायकोच्या सल्ल्याने आणि मित्रांच्या सल्ल्याने वागतो तो, काका म्हणाले. काकू म्हणाल्या, पहिल्यांदा वाटले समजावून सांगितले तर ऐकेल, पण तो त्याच्या बाबांनाच म्हणाला, तुम्ही तुमचा खर्च स्वतः ओढा ना, नोकरी बघा, बरं दिसत नाही सारखं हात पसरता ते. तो बोलला खरं, पण नोकरी आता प्लास्टिकनंतर कशी जमणार ग, काकू बोलल्या. स्नेहाकडे सासूसासऱ्यांसाठी खर्चायला पैसे नाही आहेत, घरही नाही नावावर. आता काकांच्या प्लास्टिकची जुळणी कशी केली मी ते काय सांगू, माझ्या बांगड्या मोहन माळ मोडली मी. तशी स्नेहा म्हणते, आता काय लाख दोन लाखाची एवढी आहे तीही मोडाल, आमचीच ओढाताण होते, तुम्हाला सांभाळायचे नाही जमायचे. सुहास तर गप्पच होता. विश्रांतीसाठी आम्ही मुलीकडं सुचेताकडं गेलो थोडे दिवस, पण शेवटी घरी आलोच. काकांच्या डॉक्टरांच्या वाऱ्या तपासण्या आमची अडचण होते का आता मुलाला सुनेला. 15 दिवसापूर्वी स्नेहा म्हणाली, तिचा भाऊ येणार आहे पुण्याला, त्याने नोकरी पकडली आहे पुण्यात. अगं स्नेहा बक्षीसपत्रानंतर परत आली तेव्हापासून सगळं वेगळंच घडतंय. सुहासला कॉर्पोरेट नोकरी आहे, पगार चांगला आहे, घेईल त्याचं घर असं वाटलं होतं मला, पण घडतंय वेगळंच, काका बोलले. अगं काकू, तुम्ही बक्षीसपत्रच का करून दिलं, आता तोच फ्लॅटचा मालक आहे कागदोपत्री, का केलेत असे. वर्षा, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, स्नेहा नातवाला घेऊन निघून गेली होती, सुहासला चांगला पगार होता, आज न उद्या तो घर घेईल आणि तोपर्यंत म्हणून त्याला मदत केली आम्ही. पुढे असे काही होणार हे कोणाला माहीत होते, त्याचे लग्न संसार सुरळीत व्हावा, अश्रू गिळत काकू बोलले. आणि तो सांभाळतो म्हणाला ग म्हणून बक्षीसपत्र करून दिलं, काका म्हणाले. चूक झाली खरी, आणि आता त्या चुकीमुळे आम्ही रस्त्यावर येणार. दोघेही दुःखी होऊन बसले होते. पण काय झाले आहे असे आता निघून येण्या इतके. पंकज, त्यांनी जे कागद दिलेत ना त्या सर्वांची झेरॉक्स काढून फाईलमध्ये लाव आणि ओरिजिनल त्यांना देऊन टाक. हां, बोल काकू, गप्प बसलेल्या त्या वृद्ध जोडप्यावर नजर खेळवीत मॅडम म्हणाल्या. आता स्नेहा म्हणते, मनोजचे शिक्षण घर खर्च काही उरत नाही हातात. मग काकांच्या औषध पाण्याचे, त्याचा सर्व त्रास होतोय ग त्यांना, आता घर खर्चाला आम्ही पैसे देत नाही, त्यांच्या औषधाला पैसे खूप लागतात, बरीचशी पुंजी फ्लॅट खरेदीत गेली, त्यात आता हे सर्व औषधोपचार, मुलीकडून कसं घ्यायचं, आणि आता मुलगा म्हणतो मेडिक्लेम का काढला नाही, स्वतःचे खर्चाचे सुद्धा बघत नाही तुम्ही. आणि औंढा गिळत काकू म्हणाला, आता घरही परकं झालं, आता पुण्याला स्नेहाचा भाऊ शिफ्ट होणार आहे, 3 BHK कमी पडणार त्यांना, कारण मनोजची 10वी आहे, त्याला अभ्यासाला वेगळी खोली लागणार असं सुहास म्हणतो. तेव्हा आई बाबा तुम्ही दुसरीकडे जा, काका म्हणाले. मी म्हणालो ग त्याला, घर माझं आहे, मी नाही जाणार. त्यावर सुहास म्हणाला की घर त्याच्या नावावर केलंय मी. हे ऐकून मी चक्क खालीच बसलो. घराचा खूप मोठा आधार होता, मुलांनी शब्द फिरवला, त्याचा संसार व्हावा, बायको मुलगा त्याच्या जवळ यावेत म्हणून बक्षीसपत्र केलं होतं, आणि तो म्हणाला होता तुमचं सगळं बघतो, पण झालं ते भलतंच झालं. पुण्यात माझ्या तुटपुंज्या पैशात राहणं आता अशक्य होणारे लक्षात आलंय. काकू डोळे पुशीत म्हणाली, अगं काकांच्या औषधावर खूप खर्च होते, सेव्हिंग संपत चालली आहेत, मुलगा बघेल मुलगा बघेल अशी खात्री होती, पण झालं भलतंच, काकू म्हणाल्या. स्नेहा माझा आणि काकांचा स्वयंपाकही करणार नाही म्हणाली, पथ्याचं असतं म्हणून. मग मीच करते, पण कधी भाजी असते कधी नसते. पण यांचे गेट टुगेदर मात्र आपल्या घरात प्रत्येक आठवड्याला होतात, रात्री उशिरापर्यंत मित्रमंडळी घरात. काकांची तब्येत ही अशी, आणि आमच्या खोलीत सिगारेटच्या धुराचा त्रास होतो आम्हाला, म्हणाले मी स्नेहाला. तर ती म्हणाली, दार लावून घ्या की मग, पण सिगारेटचा वास जाता जात नाही, मुद्दाम करतात ग. परवा आम्ही संध्याकाळी फिरून आलो पार्कमधून, तर दाराला नवीन कुलूप होतं. काकांच्या खिशात मोबाईल राहिला होता म्हणून सुहासचा फोन त्यांना ऐकू आला.

नाही. मग स्नेहाला फोन केला तर तिचा फोन बिझी होता आणि सुहासचा बंद होता. बसलो मग पायरीवर, ते घरी उशीर आले. सुनेला विचारलं, अगं वेगळं कुलूप का लावलंस? तर ती म्हणाली, तुमचा मुलगा आणि तुम्ही बघा काय ते. मी म्हणाले, अगं आम्ही सासू सासरे आहोत तुझे, आमच्या घरात राहता, आमची काहीच काळजी वाटली नाही तुम्हाला. स्नेहा म्हणाली, मला का सांगता हे, तुमचा मुलगा आहे त्याच्याशी बोला, आणि खोलीत निघून गेली. त्या दिवशी मी काकांची समजूत काढली, दोन दिवसांनी बघूया म्हणाले. पण चार दिवसांनी सुहास ऑफिसमधून घरी आला आणि आमची खोली खाली करा म्हणाला. मनोज खिडकीत घाबरून बसला होता. मी आणि काका पहाटे पहाटे एसटीने सांगलीला आलो माझ्या भावाकडं, पैसे घालून घर घेतलं आणि आता रस्त्यावर आलो ग. आता काय करायचं वर्षा तूच सांग, काकांनी कपाळाला हात लावत विचारलं. काका मला एकदा तुमच्या मुलाशी सुनेशी बोलायचंय, मीटिंग फिक्स करूया, मी करतो फोन त्यांना हितूनच, बघूया काय म्हणतात. काकाने फोन लावला. हॅलो, मी बाबा बोलतोय, मी आईबरोबर ॲडव्होकेट वर्षा जाधव यांच्या ऑफिसला आलो आहे, त्यांना एकदा तुमच्याशी बोलायचं आहे. कधी वेळ देऊया? ठीक आहे, त्यांना विचारतो. थांब वर्षा, ते म्हणतात की ते इथे सांगलीला येणार नाहीत, आपल्याला पुण्याला बोलवत आहेत. ठीक आहे, येत्या शनिवारची वेळ घ्या काका. पंकज शनिवारी काही ठेवू नको, जाऊया आपण पुण्याला. बर, पुण्याला येतो आम्ही येत्या शनिवारी. स्नेहा, हां एक मिनिट. वर्षा ती विचारते की घरीच येणार का. नको काका, तुमच्या घराजवळचे सोयीचे हॉटेल कोणते असेल ना तिथे बोलवा त्यांना. बर बर. स्नेहा येत्या शनिवारी दुपारी 3 वाजता मानस हॉटेलला या, मला निघताना कॉल करा म्हणजे आम्ही पोचू वेळेत. ठीक आहे. बर. वर्षा बघ, तिथे सुहास स्नेहा बसलेत. काकूने एका टेबलाकडे बोट करीत सांगितलं. सुहास उठून उभा राहिला आणि म्हणाला, बाबा या बसा. आम्ही सर्व बसल्यानंतर काका म्हणाले, ओळख करून देतो, ही वर्षा माझी वकील, हे तिचे असिस्टंट पंकज. वर्षा हा सुहास माझा मुलगा आणि ही माझी सून स्नेहा. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय तुम्ही, काका काकूंना घर सोडून जायला सांगितलं? मॅडमने विचारलं. हो मॅडम, घर आता सर्वांसाठी कमी पडणार, माझा मेहुणा पुण्याला शिफ्ट होतोय, त्याला वेगळी खोली हवी, सुहास बोलला. पण काका काकूंचे काय, त्यांनी कुठं जायचं? मॅडमने प्रश्न केला. आई बाबा तुम्ही बोलावले म्हणून आणि आम्ही मॅडमना मान देऊन आलोय, पण घर तुम्हीच माझ्या नावावर केलंय, आता तुमची व्यवस्था तुम्हीच बघा. ॲडव्होकेट वर्षाने सुहासकडे पाहिले, जरा करड्या आवाजातच त्या बोलल्या, थांबा जरा साहेब, हे घर तुमच्या वडिलांनी तुम्हाला गिफ्ट केलंय, कारण तुम्ही त्यांना सांभाळतो म्हणाला होतात, तुमच्यासाठी तुमच्या संसाराकरिता हे गिफ्ट डीड केलंय, हे खरं आहे ना? सुहास थोडा अस्वस्थ झाला. ज्येष्ठ नागरिक कायद्याने आता आई वडिलांना हक्क दिलाय, असे गिफ्ट रद्द करण्याचा, रिवोक करण्याचा आणि कोर्टातून न्याय मिळण्याची खात्रीही दिली आहे. पण आम्ही सांभाळतो त्यांना, सुहास मवळ आवाजात म्हणाला. असे सांभाळताय? औषध पाणी सेवा शुश्रूषा राहिलीच बाजूला, घरातून जायला सांगताय? अहो साहेब, घराला पैसा लागलेला आहे त्यांचा आणि एक एक पैसा अकाउंटेड आहे, तुम्ही सांभाळतो म्हणून घराचा ताबा घेतलात आणि आता त्यांना जायला सांगता? थोडक्यात, हे घर तुमचं झालं कारण तुमच्या नावे त्यांनी गिफ्ट डीड केलंय. सुहासराव, कायद्याचा आधार निराधार आहे त्यांच्यासाठी असतो, पण तुम्ही तर सरळ सरळ काका काकूंचे घर बळकवायचं ठरवलंय. काका गिफ्ट डीड रद्द करू शकतात आणि आता कोर्टाची पायरी त्यांना चढावी लागेल, हे लक्षात घ्या. आणि कोर्टात मात्र सर्व बाजूने विचार होणार, हे ध्यानात ठेवा. ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 खाली काका काकूंना त्यांचे घर परत मिळणार, हे लक्षात ठेवा. तेव्हा वकिलांचा खर्च आणि पुरावे यामुळे तुमच्याच बाजूने निकालाची आत्ता तरी कोणतीच खात्री मला वाटत नाही. तेव्हा तुम्ही काय निर्णय घेताय त्यावरती पुढची पावले काका काकू उचलणार आहेत. मॅडम आम्हाला 2 दिवस द्या, सुहास म्हणाला. नाही, काय ते आत्ताच बोला, वकील मॅडमच्या आवाजात आता मात्र धार आली होती. मॅडम हे बघा, माझ्या बाबांनी घर मला गिफ्ट दिलंय हे खरंय, पण कोर्ट कचेरी नको. सुहास, आमची काही व्यवस्था केली नाहीस तू? काका स्पष्ट म्हणाले. आता मी नाही करणार तसे बाबा,

नको नको वर्षा, गिफ्ट डीड रद्द करून घेऊया, काका म्हणाले. बाबा मी चुकलो, सुहास म्हणाला. आता नाही चुकणार पुन्हा. काकांनी मुलाकडे पाहिले सुद्धा नाही. मॅडम तुम्हीच सांगा यातून मार्ग, आमची चूक झाली, सुहास बोलला. ठीक आहे, सर्वप्रथम सिनियर सिटीजन ॲक्टनुसार घर परत काकांच्या नावावर करायचं. मॅम मला माझी चूक उमगली, मी करेन त्यांचं, स्नेहा मवाळपणे बोलली. ठीक आहे मग, प्रोसिजरप्रमाणे सर्व करूया. स्नेहा व सुहास निघून जातात. काकू तुला समजायला हवे की प्रॉपर्टीला नाव लागले म्हणजे त्या प्रॉपर्टीची मालकी त्या व्यक्तीची झाली. असे नावावर करणे किती महागात पडते कळले ना? त्यांनी ऐकले तर बरंच झालं, पण आता सावधगिरीने राहा, काळजी घ्या. मैत्रिणीनो, आता ह्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. मैत्रिणीनो, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन्स ॲक्ट 2007 कलम 23(1) अन्वये जर ज्येष्ठ नागरिकांनी या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बक्षीसपत्राने वा अन्य मार्गाने त्यांची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीला मूलभूत सुविधा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या वचनामुळे व मोबदल्यात हस्तांतरित केली असेल आणि अशा व्यक्तींनी हे करण्यास नकार दिला व अशी व्यवस्था केली नाही, तर मग असे हस्तांतरण वा बक्षीसपत्र करून देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला ट्रायब्युनलकडे जाऊन ते बक्षीसपत्र वा हस्तांतरण रद्द करून घेता येईल. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन्स ॲक्ट 2007 कलम 23 1, 2, 3 उपकलमांमध्ये याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. वृद्ध आईवडिलांना भूलथापा देऊन त्यांची मालमत्ता हडपणाऱ्या मुलांना कायद्याने जणू एक सणसणीत चपराकच मारली आहे. कायद्यातील ताज्या दुरुस्त्या आणि त्याचा स्त्री जीवनावर होणारा परिणाम याबद्दल कथेतून कायदा समजून घेऊया.

आता ऐकूया डॉक्टर सुनंदा शेळके यांच्या काही कविता. कविता होती सोबत म्हणून जगणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले, करुणा घेऊन जगाकडे या बघणे झाले. जेव्हा जेव्हा अगतिक झाले वादळात मी, जेव्हा जेव्हा अगतिक झाले वादळात मी, माझ्या आतच किती किती तगमगणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. असेही आले प्रसंग झाली नाकेबंदी, असेही आले प्रसंग झाली नाकेबंदी, जळात असुनी जळाविना तडफडणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. काट्यांच्या वाटांवर होती सदा पावले, काट्यांच्या वाटांवर होती सदा पावले, विशेष हे की तरीही ओठी हसणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. लोकांतातही एकटेपणा सोबत होता, लोकांतातही एकटेपणा सोबत होता, म्हणून काळीज शब्दातून उलगडणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. कवितेने मज मिठी घातली प्रेमाने अन, कवितेने मज मिठी घातली प्रेमाने अन, सुंदरतेची फुले लेवुनी सजणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. गझलेलाही वेड लागले तुझे सुनंदा, गझलेलाही वेड लागले तुझे सुनंदा, वेदनेतही विश्वासाने रमणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. करुणा घेऊन जगाकडे या बघणे झाले.

अभिमानाने सांगत असते बाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. कुशीत माझ्या पराक्रमाची स्वातंत्र्याची, कुशीत माझ्या पराक्रमाची स्वातंत्र्याची, बिजे रुजावी अशी चमी वनराई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, घरात वात्सल्याची मी अंगाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, आशय भरल्या अभिव्यक्तीची शाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, सृजनाची मज म्हणून दिली नवलाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. संकट समयी विश्वासाने साध घाल तू, संकट समयी विश्वासाने साध घाल तू, पर्वत सुद्धा माझ्या पुढती राई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. तरी सुद्धा अंदाजाविण नको सडिवचू स्वाभिमान तू, अंदाजाविण नको सडिवचू स्वाभिमान तू, उठता पेटून अंगाराची खाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. शेवटचा शेत, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, तुझ्या अंगणी दरवळणारी जाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. आई मावत नाही शब्दांच्या आवाक्यात, आई असते वेगळी साऱ्या नात्यांच्या ताफ्यात. सोसते सारे कोरडे पण वाहत राहते नदी सारखी, देता देता हिरवे पण आटत जाते खारके सारखी. आई नावाचा असतो देव सदैव आपल्या पाठीशी, आई नावाचा असतो देव सदैव आपल्या पाठीशी, तिचेच ठसे तिचेच संस्कार तिचेच रूप गाठीशी. आई होते वृद्ध तरी वाढत नसते तिचे वय, आई होते वृद्ध तरी वाढत नसते तिचे वय, ती नसल्यावर ठेच लागता ओठावरती तिचीच सय. आई असते बाळासाठी त्यागाचीही परिसीमा, आई असते बाळासाठी त्यागाचीही परिसीमा, आई असते पावित्र्याचा तुमच्यासाठी एक विमा. एकांताच्या अंधारातून शोधून पहा आत आत, एकांताच्या अंधारातून शोधून पहा आत आत, आई असते तेवत खोल तुमच्यासाठी.

0: आणि मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashwani@gmail.com.
0: आणि याबरोबरच मैत्रिणींनो, आता निरोपाची वेळ आली आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला
1: आणि वरदाला निरोप द्या.
0: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे.
1: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचं हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1 वाजता ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू आणि 1:05 श्रोतेहो आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: ये विविध भारती है, हर दिल से जुड़ी देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्दे

0: विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायजेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अधनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. या अंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बळाच्या जोरावर आणि उद्धटपणे दिलेल्या धमक्यांना इराण घाबरत नाही असं इराणचे अध्यक्ष मसऊद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रहिताचं रक्षण आणि शांततामय सहजीवन हेच इराणचं उद्दिष्ट असून इराणी समाजात दुहीची बीजं पेरणाऱ्या परकीय शक्तींचा पराभव करू असं ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याचं वर्णन सशस्त्र अतिरेकी असं करून त्यांच्या हल्ल्यात 168 शाळकरी मुलं ठार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्ह समोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन

0: हिल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6-6-3-6-3-7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 2 अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरीना साबालेंका समोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिना समोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा किताब कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7-6-0-6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर आय स्टेडियमवर रंगणार आहे.
1: महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. WSPS नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या भक्ती शर्मा हिनं 10 एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. सांघिक प्रकारात सृष्टी भक्ती आणि सुमेधा यांच्या संघानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय पुरुष संघानंही काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मलेशियाला 3-1 हरवून अंतिम फेरी गाठली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18 ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: साथ ही निर्देशक का नाम भी हमें लिखकर भेज दें.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगे यांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्झिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अदनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख

0: अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले. सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची सरकारची भूमिका आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी इथं होणाऱ्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक रवाना झाले. बीडमधून मोटार सायकलींचा रॅलीचा ताफा अंतरवालीच्या दिशेनं निघाला आहे. माजलगावसह जिल्ह्यातल्या विविध भागातून समाजबांधव या रॅलीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील. तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 10 ऐवजी 2 दिवस दारूबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. सोमवारी म्हणजेच गणेश चतुर्थीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण दिवस ड्राय डे राहील. गणेशोत्सवात सर्व 10 दिवस दारूबंदी लागू करण्याच्या आदेशाला पुण्यातल्या हॉटेल मालक आणि वाईन दुकानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा असं न्यायालयानं सांगितलं होतं. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचे अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती, पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्हसमोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 6-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 2 अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरिना साबालेंका समोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा किताब कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर ॲश स्टेडियमवर रंगणार आहे.
0: महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. 2024 श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं.

कनिष्ठ गट आशिया हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना यजमान चीन आणि जपान यांच्यात होणार आहे. यांच्यातल्या विजेत्याबरोबर भारत अंतिम फेरीत लढत देईल. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोक व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगी यांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट T20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हाय हॅलो नमस्कार, मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युववाणी। आजच्या युववाणीच्या भागामध्ये आपल्या बरोबर आहेत सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार, म्हणजेच आपली रिद्धिकाताई। मागच्या भागामध्ये आपण तिच्या बरोबर खूप गप्पा मारल्या होत्या। 6 महिन्यांच्या तिच्या नेव्हीच्या ट्रेनिंग बद्दल, तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या स्वतःबद्दल आपण भरपूर चर्चा केली होती। आता ह्या भागात आपण या करिअर पाथ विषयी काही डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत, तिच्याकडून काही टिप्सही घेणार आहोत। तुझं आमच्या आकाशवाणीच्या युववाणीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। ताई मला सांग,
1: आत्ता जे बिगिनर्स आहेत ह्या फील्डमध्ये, ज्यांना असं वाटतं की ते एंट्री करू शकतात किंवा त्यांना तिथे प्रयत्न करून बघायचं, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील की त्यांचा एकतर माइंडसेट कशा पद्धतीचा हवाय आणि त्यांना काय काय गोष्टी अशा कराव्या लागतील ज्यामुळे ते कॅपेबल होतील ह्या गोष्टी सगळ्या रिसीव्ह करण्यासाठी, मेंटली आणि फिजिकली सुद्धा।
2: आता तुम्ही बघायला गेला की क्वालिफिकेशन वाईज तुम्हाला जर असेल तर तुमचं स्कूलिंग जे आहे ते आता प्रत्येकाचं होतंच होतं। 10th पर्यंत तर इझिली तुम्ही पासआउट होतायच। 11th 12th जर झालंय तुमचं तर इंडियन नेव्ही जॉईन करण्यासाठी असो किंवा तुम्हाला आर्मी जॉईन करायची असेल तर एक तर NDA एंट्री असते, नाहीतर 10+2 बीटेक एंट्री असते जी इंडियन नेव्हीसाठी असते। NDAची एक्झाम असते वेगळी, ती सगळ्यांनाच माहिती आहे। पण जेव्हा 10+2 बीटेक एंट्री INA असते किंवा इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी असते, त्यात तुम्हाला लागतो JEE मेनचा स्कोर। त्या स्कोरला जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमची एंट्री होते INA थ्रू 10+2 बीटेक एंट्री। हे झालं 12th वाल्यांसाठी। त्यांच्यासाठी परत पुढं जसं बाहेर बीटेकला असतं आपल्याला 4 वर्ष, तसे त्यांचे पण असतात आत 4 वर्ष, बट दे कॉल इट फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, असे टर्म्स काउंट होतात तिथं। बाहेर जसं आपण फर्स्ट इयर कम्प्लीट झालं, थर्ड इयर कम्प्लीट झालं असं म्हणतो, तर तिथे तसं नाही, तिथे फर्स्ट टर्म कम्प्लीट झालं, सेकंड टर्म कम्प्लीट झालं असं असतं। आणि जेव्हा 7th टर्ममध्ये जातो, जे की लास्ट इयरचं आपलं फर्स्ट टर्म असतं बाहेर, रेग्युलर आपलं एज्युकेशन घेतलं तर ते तिथं आपला लास्ट इयरला प्रोजेक्ट असतो, तसं त्यांना 8th टर्ममध्ये असतं मिडशिपमॅन। मिडशिपमॅन म्हणजे बेसिक असतं, जे पोस्ट मिळण्याच्या एक आधी, जिथे बाहेर लोक कॅप्स्टनचे प्रोजेक्ट असतात किंवा जे काही लास्ट इयरचे प्रोजेक्ट असतात ते मिडशिपमॅन राहून तिथे प्रोजेक्ट करतात। आणि परत इंडियन नेव्हीमध्ये 2 पार्ट्स आहेत, एक एक्सटेंडेड असतात जे की मोस्टली सेलिंगवरती असतात, आणि दुसरं जे असतं ते टेक्निकल ब्रांचवाले असतात, ते बेस पोस्टिंग असतात। मग हे जे एक्सटेंडेडवाले असतात ते जेव्हा 8th टर्ममध्ये जातात, जे मिडशिपमॅन आहेत, तर ते जे एक्सटेंडेडवाले आहेत ते काही जण जातात सेलिंगवरती 1 TS म्हणजे 1 ट्रेनिंग शिप। काही जण तिथं जातात ज्यांची एक्सटेंडेड त्यांनी चूज केलेलं असतं। बाकीचे जे टेक्निकल असतात ते अकॅडमीमध्येच राहतात आणि त्यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट करतात। हे झालं 12th नंतरच्या एंट्रीसाठी। आता मी ज्या एंट्रीने गेली आहे ती आफ्टर ग्रॅज्युएशन आहे, बीटेक एंट्री, ती असते नेव्हल एअर ओरिएंटेशन कोर्स, तो असतो आमचा 11 महिन्याचाच। मग त्या 11 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला पहिल्यांदा जे काही नोटिफिकेशन येतं इंडियन नेव्हीकडनं त्याच्यावरती अप्लाय करावं लागतं। अप्लाय केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं अकॉर्डिंग टू युअर मार्क्स पर्सेंटेज, जे काही असतील 11th 12th आणि तुमच्या डिग्रीचे, त्याच्यावर तुमचं ठरतं की तुम्ही कुठल्या केडरला अप्लाय करू शकता। केडर इन द सेन्स, आता टेक्निकलमध्ये वेगवेगळे केडर आहेत, नेव्हल कन्स्ट्रक्टर म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणा, हे असे वेगवेगळे केडर असतात। एक्झिक्युटिव्ह वेगळं केडर आहे, त्या केडरमध्ये परत

वेगळे ग्रुप्स आहेत, हायड्रो आहे, एक्सटेंडेड्स आहे, NAIC आहे, हे एक्झिक्युटिव्ह कॅडर्स आहेत. मग तुमच्या मार्क्सनुसार इथं तुम्ही शॉर्टलिस्ट झाला की तुमची SSB डेट येते. हे तुम्हाला कॉन्स्टंटली चेक करत राहावं लागतं की साईटवरती आलं आहे का नाही त्यांच्या. मग जेव्हा SSB तुमची डेट येते, मग त्या दिवशी आपल्याला जाऊन रिपोर्ट करावं लागतं त्या पर्टिक्युलर SSB सेंटरवरती. मग SSB सेंटरवरती रिपोर्ट केलं की 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. त्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये पहिला दिवस असतो स्क्रीनिंगचा. स्क्रीनिंगमध्ये तुम्हाला 300 मुलं असतात, त्या 300 मुलांमधून तुमचं स्क्रीनिंग होतं. मग त्या स्क्रीनिंगची प्रोसिजर असते पहिल्यांदा की एक ग्रुप बनवतात ते 10-10 जणांचा, डिपेंड्स की तुमची स्ट्रेंथ किती आली आहे तिथं. 10 बनवतील, 15 बनवतील. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक हॉलमध्ये बसवलं जातं, पूर्ण 300-400 जेवढी मुलं असतील तेवढे. आणि एक पिक्चर प्रोजेक्ट केलं जातं, त्या पिक्चरवरती तुम्हाला एक स्टोरी लिहायची असते. त्या स्टोरीमध्ये तुम्ही स्वतःला हिरो म्हणून ठेवू शकता किंवा तुम्हाला अजून काही, म्हणजे आता जर तुम्ही जाणार असाल पहिल्यांदा SSBला तर थोडंसं विचारून जाल कोणाला तरी काहीतरी. तसंच मी पण जे गेलेले त्यांना थोडंफार विचारलेलं, त्याच्यामुळे मला माहिती आहे, एवढंच आहे. मग ते जे पिक्चर दाखवतात त्याच्यावरती तुम्ही स्टोरी लिहायची, ती स्टोरी तुम्हाला परत वाचून दाखवायची इन द सेन्स की बाहेरट करायची, आणि ती तुम्ही जे 12-13 जणांचा ग्रुप केला आहे त्यांच्यासमोर बोलून दाखवायची न बघता. आणि ते सगळं झाल्यावरती ग्रुप तुमचा डिस्कस करतो की ही स्टोरी चांगली आहे किंवा कोणाची स्टोरी चांगली आहे. ती तुम्ही डिस्कस करून झाल्यावरती परत ती जी स्टोरी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे की तुम्हाला ही आवडली आहे त्या मुलाची स्टोरी, तर तुम्ही कोणाला तरी नॉमिनेट करता किंवा स्वतःहून कोणीतरी बोलतं की मी असं असं आहे, मला स्टोरी सांगायची आहे. मग तो स्टोरी सांगतो. हा झाला स्क्रीनिंगचा प्रोसिजर. स्क्रीनिंगच्या प्रोसिजरमधला दुसरा पार्ट आहे OIR टेस्ट, म्हणजे ऑफिसर्स इंटेलिजंट जी आहे तो टेस्ट तुम्ही द्यायचा असतो. त्यात ते सोपं असतं, बेसिक्स असतं, म्हणजे जसं आपण स्कॉलरशिपला वगैरे बुद्धिमत्ताचे आपले पेपर असतात की मिरर इमेज ऑफ धिस किंवा 10+2+3/8 असं काय काय जर असेल, तर असे म्हणजे बेसिक प्रश्न असतात की जे सॉल्व्ह होतात इझिली. त्याच्यानंतर तुम्हाला 12-1 पर्यंत, हे सगळं सकाळी 6 वाजता चालू होतं, 6 वाजता चालू झालं की 12-1 पर्यंत संपतं. तुम्हाला छानपैकी नाश्ता जेवण सगळं दिलं जातं तेव्हा. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला परत हॉलमध्ये बसवतात आणि सांगतात, म्हणजे तुमचे चेस्ट नंबर असतात. आम्हाला गेल्या सुरुवातीला चेस्ट नंबर देतात. मग ते अनाऊन्स करतात की कोणकोण स्क्रीनिंग झालंय. मग असे 30 स्क्रीनिंग होतात, 40 स्क्रीनिंग होतात, किंवा कधी कधी स्क्रीनिंगच होत नाही, पूर्ण बॅच असते, काही सिलेक्ट करत नाहीत. त्याच्यानंतर येतो दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी असतं सायकोलॉजिकल टेस्ट. हे झालं आर्मी आणि नेव्हीसाठी. पण जर तुम्ही एअरफोर्सला गेला असाल तर ज्या दिवशी स्क्रीनिंग टेस्ट असते त्याच दिवशी तुमची सायकोलॉजिकल टेस्ट असते. मग सायकोलॉजिकल टेस्टमध्ये असं असतं की 10 पिक्चर्स असतात. त्या 10 पिक्चर्सवरती तुम्हाला स्टोरी लिहायची असते. त्या स्टोरीमध्ये काहीतरी चांगलं असावं, त्याचं काहीतरी आउटकम असावा. आणि म्हणजे अशी स्टोरी नसावी की लहान मुलांची ससा आणि कासव, अशीवाली स्टोरी नको आहे त्यांना. त्यांना काहीतरी त्यातनं प्रॉपर आउटकम मिळाला आहे की हा बाबा ह्याच्याकडे काहीतरी आहे ऑफिसरला क्वालिटी. हा म्हणजे जर एखादी सिच्युएशन ह्याच्या पुढे दिली तर हा सॉल्व्ह करू शकतो. आणि त्याचं प्रॉपर जे काही कन्क्लुजन आहे किंवा पॉझिटिव्हली हा घेतोय प्रत्येक गोष्ट, हे त्याच्या मागे बघण्याचं असतं रिझन की हे सायकोलॉजिकल ज्या पिक्चर्स दाखवून गेलेली असते. शेवटचं जे पिक्चर असतं ते तुमचं ब्लँक पिक्चर असतं. तर त्या ब्लँक पिक्चरमध्ये काही काही जणांना काही वेळा कळत नाही की नेमकं काय लिहायचं आहे. तर ती ब्लँक पिक्चर असं असतं की ती तुमची स्टोरी आहे. ब्लँक म्हणजे तुम्ही ठरवाल की त्या म्हणजे ते ब्लँक आहेत ते ब्लँक कसं भरायचं आहे. मग स्वतःची स्टोरी तुम्ही त्यात करायची. सायकोलॉजिकल टेस्टमध्ये परत दुसरा पार्ट असतो तो सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट

मध्ये तुम्हाला सिच्युएशन्स दिलेले असतात, त्या सिच्युएशन्स वरती तुम्ही काय रिॲक्ट कराल, म्हणजे विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला सुचलं पाहिजे की तुम्ही काय रिॲक्ट कराल. कारण जेव्हा तुम्ही कुठेही पोस्टेड असाल भविष्यात आणि तुम्हाला एखादी दिली सिच्युएशन की असं असं आहे आणि तुम्हाला त्यांना गाईड करायचं आहे किंवा तुम्हाला ती एक्झिक्यूट करायची आहे, तर तुम्ही किती वेळ लावाल? कारण जेव्हा पुढे ऑपरेशन्स येतात तेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो विचार करण्याचा, तेवढा वेळ नसतो. सो विद इन काही सेकंदात तुम्हाला त्याचा विचार पण करायचा आणि लिहायचं आहे पण. ह्या झाल्या सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. त्याच्यानंतर येते वर्ड असोसिएशन टेस्ट. हे सगळं दुसऱ्या दिवशी होतं आहे. 1.5 तास चालत असेल ह्या टेस्ट. म्हणजे आता जर समजा वर्ड असोसिएशन टेस्टमध्ये तुम्हाला काही शब्द देतात, काही शब्द पॉझिटिव्ह असतात, काही शब्द खूपच निगेटिव्ह असतात आणि काही शब्द खूपच न्यूट्रल असतात. मग 10 सेकंदात तुम्हाला तो शब्द वाचायचा पण आहे आणि त्याच्यावरती सेंटेन्स लिहायचं पण आहे. हे सगळं करण्यात तुमचा ब्रेन एवढा एक्झॉस्ट होतो की काही काही वेळा जे निगेटिव्ह वर्ड येतात तर त्यावरती तुम्ही खूप निगेटिव्ह लिहायला चालू करतात. मग तो जो मेन जो टेस्ट असतो म्हणजे SSB मधला, तो सायकोलॉजिकल टेस्ट असते. जर तुम्ही तुमची सायकोलॉजी क्लिअर असाल तर बाकीची कुठलीही टेस्ट चालू. म्हणजे आता तिसऱ्या दिवशी जे GTO येतं, ग्राउंड ट्रेनिंग ऑब्स्टॅकल्स जे असतात, म्हणजे GTO तुमचा जो घेतो ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर ग्राउंड टेस्ट घेतो, त्यात एवढं काही नसतं. त्यात ग्रुप डिस्कशन असतं, तुम्हाला एक टॉपिक दिला जातो त्याच्यावरती तुम्ही डिस्कस करता. त्यात तुमचा कॉन्फिडन्स फक्त बघितला जातो की तुम्ही किती कॉन्फिडेंटली स्वतःला पुटअप करताय, किती कॉन्फिडेंटली तुम्ही बोलताय, तुमच्याकडे किती नॉलेज आहे त्या सब्जेक्टबद्दल, तर ते डिस्कस करतात. तिसरा दिवस असतो तो असतो ग्राउंड टास्कचा. म्हणजे तुम्हाला एक ऑब्स्टॅकल, म्हणजे ग्राउंड टास्क असं ह्यासाठी असतं की तुम्ही फिजिकली फिट आहे का नाही बघायला. फिजिकली तुम्ही जर फिट असाल, आता मोस्टली म्हणण्यापेक्षा मेन जे फोर्सेसमध्ये असतं की ते तुम्ही फिजिकली फिट असावं. पण सुरुवातीपासूनच तुम्ही जर खूपच अनफिट असाल किंवा तुम्हाला काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटी येत नाही आहे, मग तिथं पण तुम्ही अडू शकता. पण मोस्टली असं होत नाही, कारण जेव्हा तुम्ही अकॅडमीमध्ये जाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं फिजिकल ट्रेनिंग तर होतंच. पण ते फिजिकल ट्रेनिंग करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला फिजिकल कंडिशन्स तुमच्या तेवढ्या असाव्यात, हे बघण्यासाठी चौथ्या दिवसाची जी असते टास्क, ग्राउंड टास्क, ते घेतली जाते. त्याच्यानंतर ह्या ज्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसात असतात तेव्हाच तुमचा इंटरव्ह्यू होतो. त्याच्यात तुम्हाला तुमचं सगळं बॅकग्राऊंड, घरचे काय करतायत, आणि हे एक एक प्रश्न नाही विचारत ते जेव्हा विचारतात, सो टेल मी अबाउट युअर पेरेंट्स, सो व्हॉट आर दे डुईंग करंटली, किंवा हे दोनच विचारले मी, हे कॉन्स्टंटली कंटिन्युअसली ते 4-5 प्रश्न एकत्र विचारतात. आणि मग आपल्याला उत्तर देताना पण त्याच सिक्वेन्सने द्यावं लागतं, किंवा तुम्ही सिक्वेन्स जरी वर खाली गेला तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कारण जो समोरचा आहे इंटरव्ह्यूइंग ऑफिसर तो तुम्हाला विचारत असतो. त्यांनी घेतलेले 300-400 जणांचे इंटरव्ह्यू एका बॅचचे, अशा त्याच्याकडे खूप बॅचेस येत असतात. मग तेव्हा तो त्याला माहीत असतं की आपण कुठले कुठले प्रश्न किती वेळा काय काय विचारलेत. मग तो परत आपल्याला विचारतो की ओके, सो यू हॅव नॉट आन्सर्ड दिस क्वेश्चन, वॉज देअर एनी रिझन, की काही रिझन आहे तुझ्याकडे ह्याचं उत्तर न देण्यासाठी. पण रिझन काहीच नसतं, कारण आपल्याला ते प्रश्न आठवतच नसतात. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग शेवटचा दिवस असतो 5th day, जो की असतो कॉन्फरन्सचा डे. कॉन्फरन्सचा डे आता माझा पहिला अटेम्प्ट होता, मला काहीच माहीत नव्हतं की कॉन्फरन्स डे काय असतो कसा असतो. कॉन्फरन्स डेला मोठं पॅनल बसलेलं असतं, 50-60 लोकांचं, सगळे ऑफिसर असतात, सगळे ऑफिसर असतात. मी जेव्हा रूममध्ये एंटर केलं तेव्हा पहिल्यांदा सगळे पांढरे लोक दिसले. कपडे त्यांचे सगळे इंडियन नेव्हीचे, सगळे ऑफिसर होते. त्यांच्या मागे बसले होते सगळे सायकोलॉजिस्ट. मग सायकोलॉजिस्टचं काम हे असतं की आता मी जो दुसऱ्या दिवशी पेपर लिहिलाय सगळं एवढं छान छान लिहिलंय की ओके मी असं करेन तसं करेन, तर ही तशी आहे का. जेव्हा मी रूममध्ये एंटर करते, द वे आय ओपन द डोअर, किंवा किती मी ताकदीनं डोअर ओपन केलंय, हे सुद्धा तो सायकोलॉजिस्ट बघत असतो की खरंच ही आहे का जसं

0: ती सांगते त्या सायकोलॉजीमध्ये. आणि जेव्हा हिज ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर घेत होता इंटरव्ह्यू, किंवा ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर जेव्हा ग्राउंड टास्क घेत होता, तेव्हा जी जाताला जशी रिप्रेझेंट करते तशीच आहे का घाबरलेली आहे किंवा ओव्हर कॉन्फिडंट आहे का, हे ते सगळे बाकीचे सायकोलॉजिस्ट असतात ते बघत असतात. हे पॅनल असतं राऊंड टेबल कॉन्फरन्सवरती, आणि मला एका ह्या कॉर्नरला बसवलं आणि समोरच्या कॉर्नरमध्ये प्रेसिडेंट होता. आणि त्यावेळी मज्जा अशी झाली की जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता तेव्हा मला माहीत नव्हतं की तो इंटरव्ह्यूवर जो आहे तो कोण आहे. पण जेव्हा मी आत गेले कॉन्फरन्स जेव्हा माझा होता तेव्हा मला कळालं की ओके, सो द प्रेसिडेंट सिट्स ॲट द सेंटर. प्रेसिडेंट असतो तो सेंटरमध्ये बसलेला असतो त्या नेव्हल बोर्डचा, आणि तो ऑफिसर तोच होता ज्यानं माझा इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणजे असं झालं की आम्हाला दोघा, म्हणजे मला तर नव्हतं माहिती की तो प्रेसिडेंट आहे, पण मी एवढं फ्रँकली किंवा फ्रीली जे काही खरं आहे ते सगळं इंटरव्ह्यूमध्ये बोललेले. मग त्यांनी पण माझ्याकडे बघून हसले आणि मी पण हसले त्यांच्याकडे बघून. त्याच्यानंतर कॉन्फरन्स स्टार्ट झाली. कॉन्फरन्स स्टार्ट होण्यास मला बसवलं. मी मग समोरून असं असतं की खूप मोठं पॅनल आहे, म्हणजे यू कॅन इमॅजिन की 50-60 जणं बसली आहेत राऊंड टेबलवरती. जे आपण बघतो नरेंद्र मोदींचं जेव्हा जर कॉन्फरन्स असेल किंवा ते काही बोलत असतील जेव्हा मीटिंग चालू असेल, तो जो टेबल आहे त्या टेबलवरती 50-60 जणं बसलेली आहेत. आणि मग कुठून तरी तिसरीकडून आवाज येतो, प्रेसिडेंट नाही बोलत आहे तुमच्याशी, कुठून तरी तिसरीकडून आवाज येतोय आणि तुम्हाला यू हॅव टू सीक दॅट, म्हणजे व्हॉइस कुठून येतोय तो बघायचा आहे आणि त्यांच्याकडे बघूनच जे काय आहे ते उत्तर द्यायचं आहे. आणि हे सगळं तुमचं ऑब्झर्व केलं जातंय जे बाजूला सायकोलॉजिस्ट बसलेत. कॉन्फरन्समध्ये मोस्टली 2 ते 3 प्रश्न विचारतात जर तुम्ही शुअर शॉट असाल तर, म्हणजे तुमचं शुअर शॉट रेकमेंडेशन असेल तर. आणि सुरुवातीपासून माझा जो चेस्ट नंबर होता तो मी जेव्हा एंट्रन्सला होते स्क्रीनिंगच्या दिवशी तेव्हा माझा 2 होता, आणि आय वॉज द फर्स्ट 1 टू गेट स्क्रीन इन. शेवटपर्यंत माझा जो चेस्ट नंबर होता तो 1 होता. आणि जेव्हा कॉन्फरन्सला मी आत गेले तेव्हा 2 ते 3 प्रश्न मला त्यांनी विचारले की हाऊ वुड यू रेट युअर सेल्फ इन बिटवीन 1 टू 5. मग मी त्यांना सांगितलेलं की 4. मग परत मला त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला की वाय यू गिव्हिंग युअर सेल्फ 1 पॉईंट लेस. मग मी त्यांना सांगितलं की सर आय एम, आणि मी तेव्हा ओव्हरवेट होते, जे की मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरवेटमुळे मला मिळणार असं टेम्परेरी. मग मी त्यांना ते एलॅबरेट करून सांगितलं की सर आय वॉज नॉट एबल टू परफॉर्म ऑल द टास्क विच वर रिलेटेड टू फिजिकल. मग त्यांना ते पटलं, म्हणजे असं पण नाही आहे ना मी काही खोटं बोलली आहे की आहे, आता फिजिकली मी एवढी फिट नव्हते तेव्हा की मी सगळ्या टास्क कम्प्लीट करणार किंवा केल्या, मी नव्हत्या केल्या. हे 2 प्रश्न झाले. आणि मग परत मला शेवटचा प्रश्न असा होता की हाऊ आर द पीपल इन विशाखापट्टणम, कारण माझी जे SSB झाला माझा तो विशाखापट्टणममध्ये होता. मग सांगितलं नाही दे आर गुड, दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. झालं माझा कॉन्फरन्स झाला, बाहेर पाठवलं. हार्डली मी 1.5 ते 2 मिनिटं तिथं बसली असेन. कॉन्फरन्स झाला आणि परत जेव्हा सगळ्या रेकमेंडेशन, म्हणजे जे कॅन्डिडेट्स होते त्यांचं नाव सांगितलं, त्यात पण मी पहिलीच होते. म्हणजे जेव्हा माझा सायकोलॉजिकल टेस्ट झाली किंवा दुसऱ्या दिवशी, तेव्हाच मला कळालेलं की मी तर रेकमेंड होणारच आहे. मी अशा ह्यानेच गेलेले की मी रेकमेंड होणारच आहे. आणि आज जाण्याआधी तिथे तुम्हाला रेकमेंडेशन मिळाल्यावरती तुमचा चेस्ट नंबर बदलतो आणि त्याच्यावरती प्लस साईन येतं की यू आर रेकमेंडेड. आणि बाहेर एक 11 नंबरचं जे होतं चेस्ट नंबर तो अडकवलेला. आणि माझी बर्थडे आहे 11 डिसेंबर. मग माझं असं होतं की आज जाताना की मला हाच चेस्ट नंबर पाहिजे आणि मी तो घेतला. रेकमेंडेशन माझं जेव्हा झालं त्याच्यानंतर चेस्ट नंबर दिले तेव्हा मी 11 नंबरचा चेस्ट नंबर घेतला जो बाहेर अडकवलेला होता, जो मी पहिल्या दिवशी बघितलेला की मला हाच हवा आहे. मग असं मला सांगावं असं वाटतं की इफ यू मॅनिफेस्ट विथ युअर होल हार्ट यू विल गेट इट, शुअरली यू विल गेट इट.
1: दॅट्स द अमेझिंग प्रोसेस यू हॅव इन युअर लाईफ. ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट गरजेची असते ती म्हणजे खूप स्ट्रॉंग नॉलेज असणं आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायची

फील असणं, म्हणजे बाकीच्या फील्डमधील लोक सुद्धा अभ्यास करतात किंवा सगळेच अभ्यास करत असतात, पण जे एका एक्सटेंड पर्यंत जातात प्रोफेशनच्या, ज्याला आपण स्किल म्हणतो, ती स्किल काय आहे नक्की अभ्यास करण्याची? तुझ्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्यास त्या नॉलेज शिवाय होऊच शकत नाही. सो दिस इज द की पॉइंट ऑफ युअर सक्सेस म्हणू शकतो आपण. सो तू कसं बॅलन्स करत होतीस? फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूपच होत्या कारण तुमच्या फील्डमध्ये नॉलेजचा जो सगळा

0: फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूपच होत्या, कारण तुमच्या फील्डमध्ये नॉलेजचा जो सगळा भाग आहे तो तू कसा हँडल केलास?
1: जर आता बघायला गेलं की मी अकॅडमीमध्ये जायच्या आधी आणि गेल्यानंतरचं वेगळं वेगळं आहे. पूर्ण जे मी बाहेर करते ते आत मी केलं तर नाही होणार. तसं जेव्हा मी बाहेर होते अकॅडमीला जायच्या आधी, तर मोस्टली कसं असतं एस एस बीमध्ये अडकतात ते इंटरव्ह्यूमध्ये. यू आर नॉट दॅट इनफ टू क्रॅक दॅट इंटरव्ह्यू. जेव्हा तो समोरचा इंटरव्ह्यूवर तुमच्यावर डाऊटेडली असतो तेव्हा तुम्ही रेकमेंड नाही होत. किंवा सायकोलॉजी फोर्सेसमध्ये म्हणा किंवा एस एस बीचं जर काही असेल मंत्रा टाईप्स, तर तो सगळ्यांना माहिती आहे मोस्टली की मनसा वाचा कर्मणा. तुम्ही जे विचार करताय ते तुमच्या बोलण्यात यायलाच पाहिजे. मनसा वाचा आणि कर्मणा, जे तुम्ही बोलताय ते तुम्ही केलं पाहिजे. हे जर तुम्ही सिंकमध्ये प्रॉपर केलं तर नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम गेटिंग रेकमेंडेड. हे जे 10-11 अटेम्प्टवाले मी सांगू शकत नाही, कारण मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे की एस एस बीचे किती अटेम्प्ट देऊन काय काय होतं. पण मी एवढं सांगू शकते की माझ्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी झाली आहे, आणि त्यात मला एवढं समजून आलं की इफ यू आर ट्रू टू युअर सेल्फ अँड ट्रू टू अदर्स ऑल्सो देन शुअर शॉट यू विल बी गेट रेकमेंडेड. तुम्ही जर कॉन्फिडेंटली, म्हणते मी ओव्हर कॉन्फिडेंटली नाही, खूप म्हणजे थोडासाच फरक असा जाणवतो जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंट आणि ओव्हर कॉन्फिडेंट असाल. तर तुम्ही जर कॉन्फिडेंट असाल तर समोरच्याला दिसून येतं, कारण तो जो ऑफिसर आहे तो एक्सपिरियन्स्ड आहे. म्हणजे असा कोणी यंग ऑफिसर नाही बसवत मोस्टली इंटरव्ह्युइंगसाठी, त्याला एक्सपिरियन्स असतो. त्यांनी बघितलेली आहेत मुलं, त्यांनी बघितलेली आहेत माणसं की त्यांचं बिहेव्हिअरियल त्यांनाच लगेच समजून येतं. तुम्ही तिथे नाही ब्लफ करू शकत कितीही ठरवलं तरी. ते तुमचं जे इनर आतला जो आहे खरा आवाज तो बाहेर काढतातच काढतात. आणि जर नॉलेजचं सांगायला गेलं तर बी परफेक्ट इन सम, मतलब काहीतरी तुम्ही एका सब्जेक्टवरती फर्म राहावा. एका नॉलेज, एका सब्जेक्टचं तुम्ही एवढं नॉलेज गेन करा की तुम्हाला त्यातलं काहीही विचारलं तरी तुम्हाला सांगता यावं. एकाच सब्जेक्टबद्दल मी बोलते, असं नाही आहे की तुम्ही मल्टी डायमेन्शनल, मल्टी डायमेन्शनल असावं. पण जर तुम्हाला एखाद्यानं इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे तर तुम्हाला तो इंटरव्ह्यू तुमच्या हातात पण घ्यायला येता हवा. की समोरच्यानं मला हाच पुढचा प्रश्न विचारायला हवा, त्याच्याप्रमाणे तू आधीचं उत्तर द्यायचं आहे. आता मला जिओ पॉलिटिक्स म्हणा किंवा करंट अफेअर्स म्हणा, हे मोस्टली माझ्या बाहेरचं आहे, माझ्या मला नाही आवडत हे. मग मी माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळी मी त्याचा उल्लेख केलाच नाही, मी बोललेच नाही की मला न्यूज आवडतात किंवा माझं करंट अफेअर्स खूप स्ट्रॉंग आहे. असं नाही आहे की माझं स्ट्रॉंग नाही आहे, मी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं वाचून ठेवते, जे मला गरजेचं आहे किंवा ज्याची सध्या चर्चा चालू आहे. आता जर होर्मुझ स्ट्रेटचं काही तुम्ही म्हणाल, वादविवाद चालला आहे अमेरिका आणि जे पीस चालू आहे करारबद्दल वगैरे चालू आहे, तेवढं जे आहे मी वाचलेलं असतं तेवढं मला माहिती आहे. पण तुम्ही जर मला डीपमध्ये विचारायला गेला तर तेवढं नाही जमणार, कारण माझा तो नाही आहे फील्ड. माझं फील्ड जास्त टेक्निकलकडे म्हणजे माझा कल आहे. मग मी मोस्टली माझ्या इंटरव्ह्यूमध्ये एवढंच मोस्टली मी सांगत होते की मला कसं मदत करायची आहे इंडियन नेव्हीला माझ्या नॉलेजप्रमाणे. म्हणजे माझं जे नॉलेज आहे मी जे यूज करू शकते टेक्निकल फील्डमध्ये नवीन काहीतरी डेव्हलप करायचं आहे. तर माझं असं सांगणं आहे की तुम्ही एका सब्जेक्टवरती मोस्टली फोकस करा आणि त्यात तुम्ही एवढं मास्टरी मिळवा किंवा परफेक्ट राहा की त्यात काही विचारलं तरी तुम्हाला सांगता येईल.
2: आपल्या आयुष्यात ना, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक फेल्युअरची फेज येते, आणि असं आपण खूप जणांकडून ऐकलंय की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण खरंच त्या सिच्युएशनमध्ये त्या परिस्थितीपासून पळून न जाता त्याला फेस करणं, फेस कसं करायचं असतं? किंवा ना मला सांग की फेल्युअरकडे माणसाने निगेटिव्हली बघायला पाहिजे का पॉझिटिव्हली बघायला पाहिजे? तुला काय वाटतं या बाबतीत?
1: फेल्युअर सुरुवातीला तर मी असं सुरुवातीपासून विचारच करत नाही की मी या गोष्टीत फेल होईल. मी सुरुवातीपासून असाच विचार करते की मी पासच होणार आहे, मला हे मिळणारच आहे, मी हे करणारच आहे. आणि जरी असं वाटायला लागलं की आपण नाही होणार आहे, मी

0: एक्स्ट्रीम असा विचार करते की काय कायच होणार आहे, कायच होणार आहे, संपणार नाही आहे ना, अजून एक चान्स मिळेल. मग त्या चान्समध्ये मी परत अजून जो फिनिक्स पक्षी असतो की राखेतून जन्म घेतो, तशाप्रमाणे परत जर राख झाली तर काय होईल, परत होऊ, परत पुढे येऊ. पण ती स्टेप आता म्हणजे अजूनपर्यंत मी येऊ देतच नाही मुळात की काहीतरी फेल होईन अशी. फेल व्हायच्या आधीच माझं सुरुवातीपासून एवढंच असतं की पासच व्हायचं आपल्याला, आपल्याला हे कम्प्लीट करायचंच करायचंय काहीही होऊ दे. मग ते कम्प्लीट करण्यासाठी काय म्हणू शकतो, हात तुटला तरी चालेल पण मी ते करेनच करेन, असं काही होऊ दे मी करणार. पण जर नाहीच झालं तर कायच होईल, असं की एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम काय होईल, मरणार तर नाहीये ना आपण. मग यू हॅव टू पुश युअर सेल्फ टू दॅट लिमिट.
1: ताई खरंच लाईक फिलिंग व्हेरी प्राऊड ऑफ यू, कारण या गोष्टी खूप शिकण्यासारख्यात. मला सांग, आपण आता या इंटरव्ह्यूच्या शेवटाला आलोय, तर तू आमच्या ह्या पिढीला किंवा ह्या युवकांना काय असा मेसेज देशील की ज्याने ते इन्स्पायर होतील किंवा मोटिवेट होतील त्यांच्या आयुष्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तसे उत्सुक असतील किंवा स्वतःला पण जरा जास्त ओळखण्याचा प्रयत्न करतील, तर काय असं तुला सांगायला आवडेल सगळ्यांना?
0: मला जर विचारलं की मला काय मेसेज द्यायचा आहे किंवा तुला पुढे जाऊन काय करायचं आहे किंवा आजच्या तू जे काही ट्राय करतायत लोक त्यांना काय सांगेन, तर माझं एवढंच म्हणणं आहे की इफ यू वॉन्ट टू बी हिअर इन द फोर्सेस, तुम्ही स्वतःचं स्वार्थ घेऊन येऊ नका की मला पैसा मिळेल म्हणून मी येते. पैसा तुम्हाला जर असं सांगायचं झालं तर इफ यू आर सर्विंग युअर कंट्री देन कंट्री टेक्स केअर ऑफ युअर फायनान्सेस, डोंट कम फॉर मनी. तुम्ही जरी काही केलं नाही, फक्त देशासाठी तुमचं प्रेम दाखवलं किंवा मला काहीतरी सर्व करायचं आहे देशासाठी अँड यू आर कमिंग इन टू फोर्सेस, देन यू विल बी मतलब अच्छे, तुमचं खूप प्रॉपरली केअर घेतली जाते फोर्सेस. सो इफ यू आर कमिंग फॉर फायनान्सेस देन डोंट कम. इफ यू वॉन्ट टू सर्व इन मतलब तुमची कंट्री तुम्हाला सर्व करायची असेल तर तुम्ही या, कारण जो रिस्पेक्ट तुम्हाला फोर्सेसमध्ये येऊन मिळेल तो कुठेच मिळणार नाही आहे. तुम्ही आत्ता जर स्ट्रगल कराल फोर्सेसमध्ये किंवा अकॅडमीमध्ये, तुम्ही कुठलीही जॉईन कराल, तुम्ही ओ टी ए जॉईन करा, आय एम ए जॉईन करा, एन डी ए जॉईन करा किंवा आय एन ए जॉईन करा, तो जो ट्रेनिंगचा पिरियड आहे तो तेवढाच आहे. त्याच्यानंतरचं जे तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार आहे, जी तुमच्या डेली रुटीनला तुमचं जे डिसिप्लिन लागणार आहे ते तुमचं आयुष्यभर राहणार आहे. आणि तुम्ही जरी कुठे तुम्हाला आता बाहेर जर दिसला कुठलाही ऑफिसर दिसला की तुम्हाला असं गर्व वाटतो, प्राऊड फील होतो की अरे ही इज वर्किंग फॉर अवर कंट्री, मग तेच तुमच्यासाठी बोललं जाईल. सो वर्क फॉर दॅट रिस्पेक्ट देशासाठी काहीतरी करण्यासाठी.
1: येस, आणि थँक्यू सो मच. मला नक्की असं वाटतं की हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर प्रत्येकाला तेवढा एक पुश मिळाला असेल की आपण खरंच जर खूप एफर्ट्स केले तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. देर इज नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड इफ यू मॅनिफेस्ट इट. सो थँक्यू सो मच की तू इथे आलीस आणि तुझा खरंच खूप महत्त्वाचा वेळ तू इकडे देतेस. थँक्यू सो मच. मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीचं युववाणी. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ युववाणी. थँक्यू.
2: श्रोते, आताच आपण ऐकला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं देवेंद्र त्रिपाठी. भारत की अध्यक्षता में नई दिल्ली के भारत मंडपम में आयोजित 18वें ब्रिक्स शिखर सम्मेलन के पहले ही दिन ब्रिक्स देशों ने सर्वसम्मति से

तसा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बालगंधर्व चित्रपटातले गीत आशा खाडिलकर यांच्या आवाजात. गीतकार आहेत स्वानंद किरकिरे आणि संगीतकार आहेत कौशल इनामदार.

श्रोते, यानंतरचं गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलं आहे श्रीकांत तेलंग यांनी. चित्रपट आहे प्रेमासाठी वाटेल ते.

0: श्रोते हो, याचबरोबर गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:20 होत आहेत. आता ऐकूया संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. ब्रिक्स शिखर

0: कार्यक्रम विविधा इथे समाप्त होत आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:51 झालेली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आत्मदे गुंजतो तो अहम अहम अहम संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्नातस। अरे अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:53 झालेली आहेत. ठीक 7 ऐकूया. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. त्यापूर्वी ऐकूया एक गीत.

0: आपण ऐकलत गीत सुरेश वाडकर, वेला शेंडे आणि ऋषिकेश रानडे यांच्या आवाजात. चित्रपट होता मंडळ आभारी आहे. गीतकार होते आरती देसाई आणि संगीतकार अविनाश विश्वजीत. या आता ऐकूया काही संदेश.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनबाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
4: माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार एमपीएससीला अधिक सक्षम.

0: सक्षम करणार. ब्रिक्स देशांनी जगातल्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. वित्तीय क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद, स्वस्त, पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
2: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी, प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैव तंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.
2: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशा भी तय करनी होगी. ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है. इसके ऊपरी भाग में पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश है जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते.
3: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलद गतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे.
2: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकॉनॉमिक रियालिटीज के अनुसार होनी चाहिए. जो देश ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकॉनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए.
3: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले. तसंच दर्यावर्दींच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली.
2: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं. इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटी और मिशंस को जोड़ा जाएगा. इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इवैक्यूएशन में सहयोग दिया जा सकता है.
3: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे. गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीनं काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली. तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली.
0: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण,

रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या मंगळवारी मुंबईच्या दिशेनं निघू आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात पुढच्या शनिवारपासून बेमुदत उपोषणाला बसू अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटी इथं केली. गणपतीची स्थापना करून मराठा समाज बांधवांनी मुंबईकडे निघावं आणि पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली आणि कोपरखैरणे असे मुक्काम करत मुंबईत पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलं. आंदोलकांनी दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, सर्व नियम पाळावेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, तसंच सरकारनेही आंदोलकांच्या वाटेत अडथळे निर्माण करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे. आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत असं ते म्हणाले. सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावली नुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची सरकारची भूमिका आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कृती दलानं आज पुण्यात विद्यार्थी, पालक आणि अन्य संबंधितांशी चर्चा केली. देशातल्या विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्राच्या भरती प्रक्रियेत समावेश करण्याबाबत शासनाला शिफारशी करण्यात येणार असल्याचं राधा यांनी सांगितलं. या कृती दलाकडे आतापर्यंत 18,000 जास्त ईमेल आले आहेत. लातूर शहरात आज MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला. MPSC अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. जातनिहाय जनगणना करताना इतर मागासवर्गीयांसाठी वेगळा रकाना ठेवून प्रत्येक समाज घटकाची लोकसंख्या अधिकृतपणे नोंदवावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक शैक्षणिक स्थिती आणि आर्थिक परिस्थितीची माहिती उपलब्ध झाली तर विविध कल्याणकारी योजनांचं नियोजन करता येईल असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. राज्याच्या विविध भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून तातडीनं राज्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. जन्मजात दुभंगलेले ओठ आणि टाळू या विकारानं ग्रस्त बालकांना सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारनं एक करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यातल्या 15 मान्यताप्राप्त रुग्णालयात या व्याधीवर उपचार केले जातील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातल्या कमळेश्वर तालुक्यातल्या आदासा गणेश मंदिराला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शमी विघ्नेश गणपती देवस्थान या नावानेही हे देवस्थान ओळखलं जातं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एक

0: मतानं स्वीकृत जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथ मधल्या देशांनाही मिळावे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार MPSCला अधिक सक्षम करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:12 झाली आहेत. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान गीत.

श्रोते आताच आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला. या शिखर परिषदेसाठी उपस्थित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल द्विपक्षीय बैठक झाली. तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत देखील भारताच्या बैठका पार पडल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर झाले

0: या सर्व राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेचं महत्व आणि त्यामध्ये भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद महत्वाची मानली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासह सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: थोड्याच वेळापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या समारोपानिमित्त एक संयुक्त निवेदन मान्य करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे ब्रिक्स सदस्य देश आहेत, त्यांच्यापैकी अनेक देशांचे एकमेकांशी वाद आहेत. भारत चीन वाद तसा सर्वश्रुत आहे, पण आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती एकमेकांच्या विरोधात ठाकलेले एकमेकांविरुद्ध युद्ध करत आहेत. पण तरी देखील या सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र एक संयुक्त निवेदन प्रसारित करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचं श्रेय भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. आज ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले. तब्बल 7 वर्षांनी ते भारतात येत आहेत. 2020 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांनी एक नीचांकी पातळी गाठली होती. पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी पुन्हा या संबंधांकडे एक नव्या पद्धतीने बघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हाच खरं तर या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा गाभा आहे. आपापसातले मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवणं, किमान ते किमान पातळीवर राखणं, याचं उत्तम उदाहरण भारत आणि चीन यांनी जगापुढे सादर केलेलं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर देश या युद्धाचा मार्ग अवलंबत असतील, रशिया युक्रेन युद्ध सुरू असेल, त्यामुळे भारत आणि चीन ही यांच्यातली चर्चा महत्वाची आहे. शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटत आहेत आणि प्रत्येक भेटीनंतर आणि त्यांच्या दरम्यानच्या चर्चेमुळे भारत आणि रशिया यांच्या सीमा प्रश्नावर तसंच परस्परांच्यातील व्यापारामध्ये असलेली तूट किंवा मग अन्य मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. यावर्षी आपण बघितलं, मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आणि अर्थात त्याच्यासाठी चीनचं सहकार्य हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिक्स परिषदेतही संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जे एक सहमती होती आणि जर तुम्ही या ब्रिक्स परिषदेच्या निवेदनाचं टेक्स्ट बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही देशांनी एकतर्फा व्यापारावर निर्बंध लादणं किंवा कर लादणं किंवा आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्या खंडित करणं याचा निषेध करण्यात आलेला आहे. याच्याबद्दल वक्तव्यात उल्लेख आहे आणि अर्थातच हा रोख अमेरिकेकडे आहे आणि त्यामुळे शी जिनपिंग यांचं भारतात येणं, कारण शेवटपर्यंत ही गोष्ट नक्की नव्हती की शी जिनपिंग भारतात येणार आहेत का नाही येणार आहेत, कारण मतभेद दोन्ही देशांमध्ये आहेत, पण ते आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची चर्चा होत आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. ब्रिक्स हा गट केवळ भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांचा आता गट उरलेला नसून एका प्रकारे तो ग्लोबल साऊथ किंवा जगातल्या महत्वाच्या विकसनशील देशांचं एक व्यासपीठ बनलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा फरक दिसून आलेला आहे की जे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट होते याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या देशांचा व्यापारी गट असेल किंवा आग्नेय आशियातला आसियान गट असेल, हे सगळे गट आता एकत्र काम करण्याची एक मर्यादा गाठलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आपला वेगळा मार्ग आखत आहेत आणि त्यामुळे ब्रिक्स या देशामध्ये आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल किंवा आग्नेय आशिया असेल त्यांच्यातले महत्वाचे देश सहभागी आहेत. त्याच्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथिओपियाचे डॉक्टर अली यांच्याशी भेट झाली, तसंच संयुक्त अरब अमिरातीचे क्राऊन प्रिन्स त्यांच्याशीही भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएई आणि इराण परस्परांशी युद्ध करत असलेल्या देशांच्या नेत्यांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यातले आपापसातले मतभेद त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा निदान प्रयत्न सुरू केला. त्याच्याशिवाय

0: व्हिएतनाम, मलेशिया, कझाकस्तान अनेक देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते. त्यातले काही या परिषदेचे सदस्य म्हणून तर काही भारताचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. आणि याच्यातनं एक गोष्ट पुढे येत आहे की केवळ जे G7 हा विकसित देशांचा गट आहे किंवा मग संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्यांचा 5 देशांचा गट आहे, याच्या पलीकडे ब्रिक्स जो जगाची 50% लोकसंख्या आणि 40% GDP प्रतिनिधित्व करतो तो गट आता एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताने या ब्रिक्स चळवळीचं आणि ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळलं असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेचं यश हे एका प्रकारे भारताच्या या प्रयत्नांनाही मिळालेलं यश आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित सहभाग महत्वाचा ठरला आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर म्हणाले,
2: ब्रिक्स या गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18वी ब्रिक्स परिषद भारतामध्ये पार पडत आहे. भारताकडे चौथ्यांदा या परिषदेचं यजमानपद आहे. यावर्षीची परिषद अशासाठी महत्वाची आहे कारण यावर्षी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्धाला 6 महिने आता पूर्ण होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान भारतात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकाबंदी करणं आणि जे देश इराण विरुद्ध इराणशी व्यापार करतील गुंतवणूक करतील त्यांच्यावरही कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारताचे इराण सोबत असलेले संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेले आहेत. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केलेलं आहे आणि जे भारताच्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरसाठी म्हणजे खास करून रशिया आणि युरेशियाच्या व्यापारासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. इराण विरुद्ध असलेल्या निर्बंधांचा फटका भारतालाही बसला असला तरी भारताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातले जरी संबंध युद्धाचे असले तरी भारत आणि इराण यांच्यातली मैत्री किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहू शकतील. पेजेशकियान जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला भारताचे बंदर राज्यमंत्री विमानतळावर गेले होते. याच्यातनं हेही दिसून येतं की एका प्रकारे त्यांच्या भारत दौऱ्याला भारताने राजनैतिक महत्व देखील दिलेलं आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये 2 गट पडलेले आहेत. एकीकडे सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान मक्का कराराने एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे UAE सारखे देश आहेत की जे अमेरिकेच्या जवळ आहेत. बहरीन त्याच्यामध्ये आहेत आणि इराणचे समर्थक संघटना याच्यामध्ये येमेनमधल्या हुती असतील किंवा मग हिजबुल्ला हमास या सगळ्या संघटना आहेत या तिसऱ्या एकामध्ये गटामध्ये मोडता येऊ शकतील. पण भारताचा याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की भारत इराण संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत. पेजेशकियान इराणचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले आहेत. इराण ब्रिक्स गटातला एक महत्वाचा देश आहे. सध्या 11 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे भारत इराण संबंध आणि दुसरीकडे जगामध्ये युद्ध सुरू असताना त्याचा दबाव भारतावर टाकला जाऊ शकत नाही याचा संदेश भारताने याच्यामधून दिलेला आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी सांगितलं,
2: भारत आणि रशिया यांचे संबंध ऐतिहासिक काळापासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून अतिशय घट्ट राहिलेले आहेत, घनिष्ठ राहिलेले आहेत. 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तो पूर्वीपर्यंत रशिया भारताचा सगळ्यात जवळचा देश होता, सगळ्यात महत्वाचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार देश होता. वेळोवेळी रशियाने आपला नकाराधिकार भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वापरला होता. आजही भारताची शस्त्रास्त्र असतील ती मुख्यतः रशियन बनावटीची आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा संरक्षण क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भागीदार देश झालेला आहे. फ्रान्स असेल, इस्रायल असेल, अशा देशांसोबतही भारताचे अतिशय जवळचे संरक्षण क्षेत्रातील संबंध आहेत. असं जरी असलं तरी भारत आणि रशिया यांच्यातली मैत्री अजूनही भक्कम आहे. खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि तेव्हा रशियाकडनं येणारं खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल किंवा इतर त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडावेत याबाबतचा जागतिक दबाव होता. पण भारताने या दबावाला किंमत न देता भारत रशियाकडनं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत राहिला. आज जवळजवळ भारताचं 40%हून जास्त तेल रशियाकडनं येतं. त्याच्यामध्ये अर्थातच गरज आहे ती म्हणजे भारत रशिया यांच्यातले संबंध

0: 21व्या शतकात एका त्याला नवीन एक त्याला आयाम कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल. कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अतिशय वेगाने वाढले. आज अमेरिकेमध्ये 50 लाखाहून अधिक भारतीय लोक राहतात. महत्वाच्या अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष नेतृत्व भारतीय लोक करतात. पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेत जातात. भारत रशिया संबंधांमध्ये अशा प्रकारचे नवीन कोणते आयाम जोडता येतील? भारताचा आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खनिज तेलाच्या आयातीमुळे रशियाकडे झुकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल कशा प्रकारे साध्य करता येईल? संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण रशियाची काही बॅलिस्टिक मिसाईल्स तसं ड्रोन वॉरफेअर याच्यामध्ये आपण रशिया काय करू शकतो ते पाहिलं. रशिया भारताला Sukhoi 57 ही 5th generation फायटर जेट्स विकू पाहत आहे किंवा त्याच्यासोबतचं तंत्रज्ञान हस्तांतरणही करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. तो देखील पुतीन यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमधला महत्वाचा विषय होता. भारत आणि रशिया यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देश संरक्षण क्षेत्र असेल, अंतरिक्ष क्षेत्र असेल, सिव्हिल न्युक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन असेल, सगळ्यामध्ये हे दोन्ही देश अतिशय महत्वाचं सहकार्य करत आहेत. परंतु व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीत त्याची भविष्याची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी होत असलेल्या भारत रशिया समिट आहे त्याचं देखील निमंत्रण दिलं. ते जर त्यांनी स्वीकारलं तर व्लादिमीर पुतीन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा भारतात येणार आहेत. त्यामुळे इराण आणि रशियाच्या नेत्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी आणि त्याच्यात झालेली चर्चा अतिशय महत्वाची आहे.
1: श्रोते हो, नवी दिल्ली इथं सुरू असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 11 देशांचा समूह असलेला ब्रिक्स हा जागतिक स्तरावर 49% लोकसंख्या आणि 40% GDP प्रतिनिधित्व करतो. रशिया, चीन, इराण सारख्या राष्ट्रप्रमुखांसोबतच सर्व सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चांमुळे यंदाची ही ब्रिक्स परिषद केवळ ब्रिक्सपुरती मर्यादित न राहता भारत आणि अन्य अनेक राष्ट्रांमधील संबंधांच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, हाँ माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: परम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो, पण हे करत असताना ती खतं आपल्या जमिनीसाठी पोषक आहेत का, आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील का, ती परवडणारी असतील का, आणि मुख्य म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना।
5: नमस्कार।
4: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
5: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जे आपण अन्नद्रव्य देतो ते देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचं समतोल राखणं हे महत्वाचं आहे, आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात। आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खतमात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो। दुसरं महत्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांचा वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे। त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खतं आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा, पालापाचोळा जो कुजले असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्त्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो। त्या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो।
4: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
5: याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून हे करावं लागलं, त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू जो आहे तो आपल्याला आणून त्यांनी दिला, एवढी आपली वाईट परिस्थिती होती। त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहे, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा, मग याच्यामध्येच संशोधन करत गेलं, हरित क्रांती केली गेली, त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले। ते उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला, त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं। पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले। काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली। मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेतजमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारी सुद्धा चांगली राहते।
4: बरं, सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते असतात?
5: सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल। एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते। याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायची, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना भर खते म्हणतात।
4: त्यात कोणती येतात?
5: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेण खत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत हे भर खतांची उदाहरणं आहेत। का? तर शेण खतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं। याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात। पण जेव्हा मला एक हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, एक हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं आणि जर शेण खतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल। पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते, मग त्यासाठी काय

0: की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्ह्यापुरता जरी विचार केला, तर हे खूप अति प्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल तेवढे, कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही, कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार
1: जनावरांपासून.
0: मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे, कारण आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या वाढत्या लोकसंख्येला सकस दर्जेदार अन्न सुद्धा देणं महत्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा राखणं महत्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भरखताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. त्यामध्ये कसं सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत, म्हणजे भूमिक पेंड असेल, कडुनिंबाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल म्हणजे कापसापासून बिया असतात त्याचं तेल काढलं जातं, आणि उरलेलं जे पेंड आहे यांच्यामध्ये साधारणपणे 5.5 ते 8% नत्राचं प्रमाण असतं, पुरतचं प्रमाण 1% असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5% असतं. मग ह्या जोर खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोर खतांची मात्रा थोडी कमी लागते म्हणून त्यांना जोर खते म्हणतात. तिसरं महत्वाचं आहे हिरवळीची खते. हिरवळीच्या खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीच असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर, आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून
1: टाकायचं.
0: त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार, म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष एक पीक
1: द्यावं
0: लागत नाही,
1: बरोबर, पण त्याचा वापर आपण आपल्या शेतात करू शकतो.
0: गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रावचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं. नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात, म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात, आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळं थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो, आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमुग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतला जातं, तर जो काही नत्र शोषून घेतला जातो तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो, त्याच्यामुळे जवळजवळ 20 ते 25% नत्र खताची बचत होते.
1: बरोबर.
0: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहेत, असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
1: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खत देताना त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
0: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर, म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, आता अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्य पत्रिका वेगवेगळी असते, त्या आरोग्य पत्रिका तपासल्यानंतर जी काही खत मात्र आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोण जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलंय की अति वापर नको, कारण हे युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खतं आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात, त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते. ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की हे जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोण होती ती 45 किलो केली. आज आपण जर बघितलं तर 45 किलोची गोण मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतं त्याच्या अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते आणि 100 किलो नत्र जमा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो. दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली रासायनिक खतांमध्ये, युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात ते 24% असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खतं आहेत. दुसरी आहे

0: स्फुरदयुक्त खत आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र स्फुरद पाला किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं, पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्य मिळतात. पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपरफॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद. वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. नत्र, स्फुरद, पालाश, नंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न, मॅग्नेज, झिंक, बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार फार तर 2 किंवा 3 अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात, त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खते. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटॉप पोटॅश याच्यामधून पालाश साधारणपणे 60% उपलब्ध होतो, तर पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोअमोनियम फॉस्फेटमध्ये 11% नत्राचं प्रमाण असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं, तर अमोनियम फॉस्फेटमध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुरदचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंना खत माहिती आहे 15-15-15 सुफला म्हणतात बरोबर. त्याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय, तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुरदची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामध्ये मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल. याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधी कधी साखर खत सुद्धा म्हटलं जातं, कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात. पण शेतकरी बंधू त्यांना पांढरा शुभ्र दिसतं म्हणून कधी कधी साखरेचं खत सुद्धा म्हणतात. तर ही वाहतूक करायला खूप सोपं आहे, इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोन फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामुळे ते ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं. त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे, आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोन फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं. दुसरं महत्वाचं खत आहे सुपरफॉस्फेट. सुपरफॉस्फेट काय आहे, हा जमिनीला देताना त्याचं रूपांतर मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्रायकॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपरफॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं. म्हणजे जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपरफॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो. विम्लयुक्त जमिनीत सुपरफॉस्फेट डायकॅल्शियमचे फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधी कधी सिंगल सुपरफॉस्फेट वापरतात, का त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो म्हणून. म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपरफॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत, ते म्हणजे कसं, हा सुपरफॉस्फेट जो आहे तो पेरणीपूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सानिध्यामध्ये पडेल असं वापरावं. कारण सिंगल सुपरफॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जोमदार होते.
1: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यायचा. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिकलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बंधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपरफॉस्फेट द्यायचा आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरोटॉप पोटॅश द्यायचा. आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायचा. 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने. आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70 ते 80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्र खताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्र खत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधी कधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्र खत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची.

0: यासोबतच हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचं पालं सुद्धा चिखलींच्या वेळेस दिल्यास नत्र खताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरीपुष्पाचा पाला 5 टन चिखलींच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्र खताची सुद्धा बचत होते.
1: बरं, नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं? की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न खूप छान विचारला. आपण गिरीपुष्पाचा 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो, त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीच्या चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे. नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत, आणि राहिलेला 20 किलो नत्र आहे तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे. म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
1: बरं, म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून जर दिला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं, तर चालतं का?
0: कसं गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं, पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो. तो पालक कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंज्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना. म्हणून हे रासायनिक खत त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे. हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलंही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे सांपाणी जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपरफॉस्फेट हा जो आहे तो सांपाणी 7-8 दिवसांनंतर उपलब्ध होतो, आणि म्युरेटा पोटॅश सुद्धा 8 ते 10 दिवसांमध्ये उपलब्ध होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का? सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसांनंतर हळूहळू उपलब्ध होतात. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडीपासून वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषून घेतात.
1: बरं,
0: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्वाचं आहे.
1: बरं, कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
0: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो, त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाळ्यांच्या पाबरीने पेरून द्यावे, सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरीपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे. आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जिरा आहे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात, किंवा 20 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपणे जर आपण कडवा वाल पेरला आणि सोबत ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
1: बरं, गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
0: गळीत पिकांसाठी मॅडम कसं आहे साधारणपणे, भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतात चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादीवाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादीवाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणू सुद्धा वाढतात, त्याच्यामुळे काय होतं पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद पुरेस आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी असं मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
1: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
0: हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं इकडे वांगी, मिरची आणि टोमॅटो होतात, तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाच द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो, नत्र 150 किलो, स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं, आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुद्धा

0: ठरतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
1: जमिनीचा पोत सगळ्यात महत्त्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं, जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा

0: आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचं स्वतःचं आरोग्य तपासतो ना. तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे, ते सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.
1: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोस्ट सुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकला किसानवाणी हा केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. त्या दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 वाजून प्रसारित

0: होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
4: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
3: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत। जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त। जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन। चीन बरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका। ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज साबालेंका आणि रिबाकिना आमने सामने। ब्रिक्स देशांनी जगाच्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे। नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे। पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे। गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली।

0: क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद स्वस्त पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
1: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
2: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैव तंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.
1: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशा भी तय करनी होगी. ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है. इसके ऊपरी भाग में पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश है जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते.
3: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलद गतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे.
1: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकॉनॉमिक रियालिटीज के अनुसार होनी चाहिए. जो देश ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकॉनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए.
3: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले. तसंच दर्यावर्दींच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली.
1: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं. इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटी और मिशंस को जोड़ा जाएगा. इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इव्हॅक्युएशन में सहयोग दिया जा सकता है.
3: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे. गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीनं काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली. तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली.
2: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18 ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश कियान हे नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि चीन यांच्यातले द्विपक्षीय संबंध मजबूत करायचे असतील तर सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भूमिका भारतानं घेतली आहे. प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेत ही भूमिका मांडली. सीमा प्रश्नावर विद्यमान करारांची अंमलबजावणी व्हायला हवी, तसंच द्विपक्षीय संबंध आणि दोन्ही देशातल्या नागरिकांच्या दीर्घकालीन हितासाठी सीमा प्रश्नावर दोन्ही देशांना मंजूर असलेला तोडगा काढण्यासाठी या नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली. मतभेदांचं रुपांतर वादात होणार नाही, तसंच परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलतेला महत्व देण्याची गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. तूट, पुरवठा साखळीतले अडथळे आणि बाजारपेठेतला सुलभ प्रवेश याकडेही त्यांनी चीनच्या अध्यक्षांचं लक्ष वेधलं. भारतीय निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षनेते रतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गट या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. पक्षावरचं नियंत्रण, चिन्ह आणि संघटनात्मक रचनेबाबतच्या परस्पर विरोधी दाव्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोगानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. खरा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणता या प्रश्नावरून हा वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जर निवडणूक लढवणार असतील तर आपण उमेदवार मागे घेऊ असं विरोधी पक्षनेता ऋतुव्रत बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. सुवेंदु अधिकारी आणि हुमायून कबीर यांच्या राजीनाम्यामुळे येत्या 6 ऑक्टोबरला नंदीग्राम आणि रेजीनगर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ऋतुव्रत बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या 18 जिल्ह्यातल्या पिकांच्या नुकसानीचा आणि इतर परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गैर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून नोंदणी रद्द करण्याची टाटा सन्सची विनंती रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावली आहे. मार्च 2024 टाटा सन्सनं हा अर्ज दाखल केला होता. रिझर्व्ह बँकेनं ही विनंती फेटाळून लावल्यानं टाटा सन्सला आता शेअर बाजारात नोंदणी करणं बंधनकारक होईल. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आज रात्री उशिरा होणाऱ्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात लढत होणार आहे. साबालेंका जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर तर रिबाकिना दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावावर करण्याचा साबालेंकाचा प्रयत्न असेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. चीनबरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका. ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज साबालेंका आणि रिबाकिना आमने-सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता ऐकूया लोकसंगीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित पोवाडा आपण ऐकूया बाबासाहेब देशमुख आणि सहकारी यांच्या आवाजात.
2: अंबे करुण प्रारंभे.

महाराज पुण्याला परत निघाले होते आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंडा गेला, पुन्हा ओरडला, राजे थांबा। राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला। पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा, राजे पाय उतार झाले होते राजांच्या पाय।

राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। एसाजी राजा जाणी पाटलाला घेऊन या, तातडीनं एसाजी गेला, तातडीनं एसाजी गेला। बोलला पाटलाला निरोप राजाचा, पटेल राजानी तुम्हाला बोलवलेलाय, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सण केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणाव। आणि ऐकता एसाजी तसाच परत आला। राजानी विचारलं काय म्हणाला पाटील? राजय पाटील मगरूर आहे तो। राजानं म्हणाला अजून नाळ वळली नाही, पण तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं काय नाव आपलं? रामजी पुण्याला याल हो।

पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे, अजून नाळ वळली नाही, निगावचा पाटील आहे, या पाटलाचं काय करायचं, आणि घोड्याच्या डब्बाचे आवाज सुरू झालेले आहेत, राजे दौडायला लागलेले आहेत, राजे पुण्यात येऊन पोहोचले, आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले, महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले, राजांना मुजरे केले, आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 वडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस्फुरण पावले.

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजा प्रवेश करतात सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे

या देशातली सुलतानी बंद करायची. मुलीवारीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातला आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला. चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत. वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल? हो डॉक्टर.

पाटी काय बोललान, जकडून पाटील आणलेला, जकडून पाटील आणलेला, राजे दादूजीकडे वळले, मानेन दादूजीला मुजरा केला, मासाहेबांच्याकडे मान वळली, मानेनच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले, साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे, चेहरा किविलवाणी केलेला आहे, आल्या आल्या म्हणत आहे, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम मासाहेब, प्रणाम दादोजी. राजांची भवई चढली गेली. नामधारी शिवाजी म्हणणारा पाटील मग्रूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी, हाच का तो पाटील? हाच तो, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं. पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना यांनीच यांनी तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली, ती या जगातून गेली, हो या जगातून गेली. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का?

मी अपराधी आहे, मला गोमुखात न्याय द्या। पाटील, तुम्हाला न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेला आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ। नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी। पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलांसारख्या, नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका। पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भाऊबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, हे तुझे हात कलम केले जातील। हे साजी, पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, आणि पाटील रांझाला पाठवा। मां साहेब दादोजी, मां साहेब दादोजी पाटील।

हुकुमाची अंमलबजावणी झाली पाहिजे घेऊन जा. अंतर दिशी महाराज उठले गेले. आज काय झालं शिवबाला? मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला. थोरले महाराज असते तर नाचले असते. मासाहेब आम्ही गणपतीला जातो, अष्टातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा. गजानना गजानना. राजे उठून गेलेले आहे, इकडे पाटलाला बाहेर घालले आहे. पाटलाला बाहेर घालल्यानंतर काय घालले आहे?

श्रोतेहो, आताच आपण ऐकला बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित पोवाडा. याचबरोबर लोकसंगीत कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वंदना विटणकर यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे महेश केळुसकर यांचं, गायला आहे कविता कृष्णमूर्ती यांनी, संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

मना लूं मैं मगर माने न रूठा दिल। तुम ही देखो करो कोई बात,